नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। बहुजन हिताय बहुजन सुखाय, FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। आज आहे शनिवार, भारतीय सौर 27 आषाढ़ शके 1948, अर्थात दिनांक 18 जुलै 2026। सकाळची 5:56 झाली आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलवाद्यांनी।

एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: FM बँड 101.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा। सकाळची 6:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन। आज या कार्यक्रमामध्ये चिंतन याविषयी कुमुदिनी रांगणेकर यांचे विचार ऐकूयात।
1: चिंतन म्हणजे विचार, चिंतन म्हणजे ध्यास। चिंतन आहे संजीवनी, माणसाला लाभलेली एक अनोखी देणगी। माणसाचा विचार आणि त्यानुसार कृती करायच्या क्षमतेमुळे त्याला प्राण्यात सर्वश्रेष्ठ स्थान लाभलं आहे। विचार आणि कृतीसाठी आवश्यक तेवढ्या प्रगल्भ क्षमतेचा मेंदू आणि एकाच वेळी अनेक प्रकारचे विचार साठवणारं मन फक्त माणसालाच मिळालेलं आहे। या निसर्गदत्त देणगीचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारे करता येतो। तो कसा करायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं। विचार करण्याच्या शक्तीची पुढची पायरी असते कृतीची, पण दोहोच्या दरम्यान येतं चिंतन। आपण ज्या विचारानुसार एखादी कृती करणार आहोत ती योग्य की अयोग्य हे ठरवणारी अवस्था म्हणजे चिंतन। मनातील विचारांचा पाठपुरावा करून सत्यासत्यतेचा बऱ्या वाईटाचा योग्य निर्णय करून हवी ती कृती करण्याचा टप्पा म्हणजे चिंतन। चिंतन जसं विचारांची दिशा योग्य की अयोग्य याचा बोध करते, त्याप्रमाणे एखाद्या विषयाबाबतच्या चिंतनातून अनेक गोष्टी साध्य होतात। चिंतन असतं दिशादर्शक, चिंतन तेथे सुविचार, चिंतन चालना देतं विचारांना, चिंतन सोडवतं अनेक प्रकारचे गुंते, चिंतन थोपवतं मानसिक आंदोलन, चिंतन करतं स्पष्ट मार्गदर्शन, चिंतन उलगडतं विश्वाची कोडी। फार काय, चिंतनाने होऊ शकतो नराचा नारायण। चिंतनासारखा गुरु नाही। शास्त्रज्ञांनी लावलेले अनेक शोध हे त्या त्या विषयाबाबतच्या विचारांच्या चिंतनातून साध्य करता आले आहेत। एखाद्या क्रिया प्रक्रियेच्या मागची कारणं जाणून घेण्याच्या अट्टाहासातून ध्यासातून कुतूहल जागवतं आणि मग सुरू होतं त्याबाबतचं चिंतन। वेगवेगळ्या प्रकारे विचार करून आणि तशी कृती करून अडचणीचे अडथळे पार केले जातात, कुतूहल क्षमतं, अंतिम साध्य साधलं जातं। विश्वाचं गूढ उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या साधकांनी आपल्या सखोल चिंतनाद्वारे अनेक गोष्टी सोप्या केल्या, नवे विचार मांडले। भगवान महावीर, गौतम बुद्ध, गुरु नानक यांनी नवे चार प्रवाह रुजविले, जुन्या कर्मकांडावर आधारित व्यवस्थेवर तीव्र प्रहार केले। माणसाच्या पारमार्थिक उन्नतीसाठी आधी भौतिक गरजा कमी करण्याचा मार्ग सांगितला, जीवनाप्रती श्रद्धा शिकवली, समाजातील इतर घटकांशी रोजच्या व्यवहारातील निर्वैर आणि स्नेहयुक्त वागणुकीतून जीवन आनंददायी होऊ शकतं हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं। त्यांनी मांडलेल्या या नव्या तत्वज्ञानामुळे ते केवळ नवीन धर्मसंस्थापक म्हणूनच नव्हे तर तत्वचिंतक म्हणून अजरामर झाले आहेत। चिंतनामुळे बुद्धिमत्तेला नवे धुमारे फुटतात, चालना मिळते विचारांना। शास्त्रातील चिंतकांनी मानवी जीवन सुसह्य करणारे अनेक शोध लावले। रोजच्या व्यवहारातील उपकरणे

0: वाचवणारी औषधे व उपचार पद्धती या साऱ्या गोष्टी शास्त्रज्ञांच्या चिंतनाचेच फलित आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांनी नवा धर्म सांगितला तर संत महंतांनी सुखी जीवनासाठी योग्य विचार मांडले. गाडगे महाराजांसारख्या महात्म्याने रूढी अंधश्रद्धा व्यसनाधीनता यावर तीव्र हल्ले करीत समाज प्रबोधन केलं. यासाठी त्यांनी केलेल्या चिंतनाचेच त्यांना सामर्थ्य मिळालं. संत महात्म्यांच्या परमेश्वर आणि जीवन याबाबतच्या विचारांच्या चिंतनातून संकटकाळी प्रकाश देणारी त्रिकालाबाधित वचनं जन्माला आली. कलाकार मंडळीने केलेल्या सर्जनाच्या चिंतनातून रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, मेघदूत, गीतांजली सारखी महाकाव्य जन्माला आली. या महाकाव्यांनी मानवाच्या अनेक पिढ्यांना वर्षोनवर्ष जगण्याची संजीवनी दिली. चांगल्या विचारांच्या चिंतनातून प्रेम, दया, माणुसकी, जिव्हाळा, अहिंसा आदी गुणांचा विकास होतो आणि काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आदी षड्रिपुना आवर घालण्याचं सामर्थ्य मिळतं. विचार असतं ज्ञान तर चिंतन असतं अंकुश. सद्विचार, सद्प्रवृत्ती आणि सत्यासत्यतेबाबतचा जागृत पहारेकरी. पण चिंतनानं जर विकृत वळण घेतलं तर मात्र अघोरपंथी उदयाला येतात. सर्वनाशक जैविक शस्त्रे अस्त्रे निर्मिली जातात. अनिर्बंध वागणुकीला प्रोत्साहन मिळतं. अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त. चिंतन करावं ज्ञानप्राप्तीसाठी, स्वतःच्या समाजाच्या उन्नतीसाठी. चिंतन करावं सत्य शिव सुंदरासाठी, सद्गुणाच्या वाढीसाठी, निष्काम कर्मासाठी. चिंतन करावं सात्विक श्रद्धेसाठी, सत्यानं वागणाऱ्या सुंदर असणाऱ्या मंगल जीवनासाठीच्या जोपासनेसाठी. चिंतन करावं पसायदानी, समस्तांच्या कल्याणासाठी. चिंतन करावं ब्रह्मज्ञानासाठी, आत्मज्ञानासाठी, मोक्षप्राप्तीसाठी.
1: आताच आपण चिंतन या कार्यक्रमात कुमुदिनी रांगणेकर यांचे चिंतन याविषयी विचार ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

एफएम बँड 101.1 MHz वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 6:11 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती संगीत. श्रोते हो, निर्गुण निराकार परमेश्वराचे रूप जेव्हा भक्तांना तारण्यासाठी सगुण रूपात विटेवर प्रकट होते, त्याचं गुणातीत सगुण परब्रह्म परमेश्वराचं लोभस्वरूप पाहण्यासाठी वारकऱ्यांचे लोचन आसुसले जातात. त्याच्या नामात तल्लीन होत पावले वारी करू लागतात. तेव्हा संत तुकाराम महाराजांचे हे भक्तिगीत आपल्याला भावविभोर करून जाते. स्वर आणि संगीत दिलंय किशोरी अमोणकर यांनी.

संत ज्ञानेश्वर माऊली विरचित श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अभंग रचना आताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया शैलेंद्र देवघर यांनी संगीत दिलेली अमोल बावडेकर यांच्या सुरांनी सजलेली शांता शेळके यांची भक्ती रचना.

संत ज्ञानेश्वर माऊली विरचित श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश वाडकर यांच्या स्वरातील अभंग रचना आताच आपण ऐकली. यानंतर ऐकूया शैलेंद्र देवघर यांनी संगीत दिलेली अमोल बावडेकर यांच्या सुरांनी सजलेली शांता शेळके यांची भक्ती रचना.

आरती अंकलीकर यांच्या स्वरातलं शिवानंद पाटील यांनी संगीत दिलेलं भक्तिगीत आत्ताच आपण ऐकलं. पारंपरिक या भक्तिरचनेबरोबरच आम्ही आजचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा. सकाळची 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारणातील ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. थोड्या वेळाने म्हणजे 6:40 कृषी सल्ला. आज यामध्ये अलनिनो परिस्थितीत सोयाबीन पिकाचे नियोजन याविषयी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. याचा भाग पहिला आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष तर 7 वेळ आहे देशभक्ती गीताची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधाराचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:15 नेल्सन मंडेला यांचं सामाजिक योगदान याविषयी मानसी गजभारे यांचं भाषण आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पायी वारी पंढरीची हा आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 10 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा फोन इन कार्यक्रम फोन फरमाईशचा आनंद आपण घेऊ शकाल.

11 वाजता आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमश अभिवाचनाचा भाग 38वा आपण ऐकू शकाल आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आणि 11:15 लोकरंग या कार्यक्रमात शाहीर हिरामन जाधव आणि सहकार्यांनी सादर केलेला गीत प्रकार वासुदेव आपण ऐकू शकाल. 11:45 मैफिल सजेल ती मिश्र संगीत या कार्यक्रमाची. दुपारी 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दरम्यान सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी हा आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. आज या कार्यक्रमामध्ये कुक्कुटपालनासाठी शेड उभारणी याविषयी डॉ निहाल अहमद मुल्ला यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होईल. श्रोते हो, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री ठीक 11:10. याशिवाय सर्व बातमीपत्र नियोजित वेळीच प्रसारित होतील. ही होती आमच्या आजच्या प्रसारणातील उर्वरित ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी सल्ला हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज प्रसारित करीत आहोत यल निनो परिस्थितीत कोरडवाहू सोयाबीन व्यवस्थापन याविषयीचा कृषी सल्ला. शेतकरी बंधू भगिनींनो, एकूण सोयाबीन क्षेत्रापैकी 75% जास्त क्षेत्र एकट्या मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागात येते. पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेल्या लातूर, नांदेड, जालना, अमरावती, अकोला आणि यवतमाळ यासारख्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादन पावसाच्या प्रमाणावर ठरते. तर यावर्षी यल निनो परिस्थितीमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीमध्ये सोयाबीनचे नियोजन करण्यासंदर्भात माहिती घेऊ. तर शेतकरी बंधू भगिनींनो, मराठवाडा या विभागामध्ये हा भाग पर्जन्य छायेच्या परदेशात येत असल्याने येथे वेगाने दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. हलकी ते मध्यम काळी जमीन असल्यामुळे मातीतील ओलावा लवकर संपतो. कडक उन्हामुळे पिकांच्या फुलकळी अवस्थेत पाण्याचा मोठा ताण पडतो. विदर्भ विभाग यामध्ये भारी आणि खोल चिकण माती असल्याने पाऊस थांबताच जमिनीला मोठ्या भेगा पडतात. पावसातील प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीनची मुळे तुटतात आणि अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता थांबते. शेतकरी बंधू भगिनींनो, वातावरणातील उच्च बाष्पीभवन चक्रामुळे पिके करपून जातात. यल निनोच्या वर्षात या दोन्ही विभागात मान्सूनचे आगमन साधारणपणे 2 ते 3 आठवडे उशिराने होते. सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांच्या वाढीच्या काळात पावसाचा प्रदीर्घ खंड अनेकदा 21 दिवसांपेक्षा जास्त पडतो आणि सोबतच उष्णतेची लाट येते. यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने हवेत उडून जातो आणि सोयाबीनचे पीक प्रचंड ताणा यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने हवेत उडून जातो आणि सोयाबीनचे पीक प्रचंड ताणाखाली येते. अशा हवामान संकटातून सोयाबीनचे पीक वाचवण्यासाठी सुधारित पद्धतीने पेरणी करताना शेतात ओलावा टिकवणे, दुष्काळ सहन करणाऱ्या वाणांची निवड करणे आणि ऐनवेळी योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, पाणी कमतरतेचे पिकावरील परिणाम यामध्ये आज आपण जाणून घेऊयात. सोयाबीनच्या पिकाला कोणत्या अवस्थेत पाण्याची सर्वात जास्त गरज असते हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. यामध्ये पेरणी आणि उगवण यामध्ये जमीन कडक झाल्यास उगवण कमी होते. शाकीय वाढ ही अवस्था अधिक सहनशील असते. मध्यम स्वरूपाचा पाण्याचा खंड सहन करू शकते. शाकीय वाढीच्या काळात सोयाबीनचे पीक बऱ्यापैकी प्रतिकारक्षम असते. या सुरुवातीच्या काळात जर पाऊस थोडा कमी असेल तर झाडांची मुळे पाण्याचा शोध घेण्यासाठी जमिनीच्या खाली खोलवर जातात. ते पिकासाठी फायदेशीर ठरते, पण खऱ्या धोक्याची सुरुवात फुलकळी अवस्था, शेंगा धरणे आणि दाणे भरणे या काळात होते. या प्रजोत्पादक अवस्थेमध्ये सोयाबीनला पाण्याची खूप जास्त गरज भासते.
0: आताच आपण कृषी सल्ला हा कार्यक्रम ऐकला आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:15 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघविला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियाज ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी

0: करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.
1: आताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, कालपासून आपण परिसर या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्गचक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंढार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना जंगलांचं महत्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळे पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळे जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळे नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टी ऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळे वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळेच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगल,

0: वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल दुपारी 2:10 वाजून 10 मिनिटांनी.

0: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. प्रथम ऐकूयात सुविचार. आजचा सुविचार: उल्हासापेक्षा मोठे बल नाही, उत्साही माणसाला जगात काहीच कमी पडत नाही. 18 जुलैचे दिनविशेष याप्रमाणे. आजच्याच दिवशी 1857 रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 1918 रोजी नेल्सन मंडेला यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिन. 18 जुलै 1969 रोजी गायक पंडित कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म झाला. आज त्यांचा जन्मदिन. आजच्याच दिवशी 1969 रोजी कादंबरीकार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी 1980 रोजी रोहिणी उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. आताच आपण दिनविशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून. आता ऐकूयात काही जाहिराती.
1: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे.
2: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
1: गरजूंनी लाभ घ्यावा.
2: संपर्क
1: 87 88 48 10 17.
3: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल. क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन नांदेड.
5: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
6: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
5: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
6: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
7: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
5: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
6: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
8: संपर्क 70 50 10 10 49.
9: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाइन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
10: युरोप मध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे. सेंचुरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीन द्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर द्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझर द्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
11: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे

0: सारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
1: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
2: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
3: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
4: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
3: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
4: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
5: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरातील लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीताची साज चढवलेली आनंद बक्षी यांची देशभक्ती गीतरचना.

0: रसिक श्रोते हो, ऐकायला विसरू नका श्रोत्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांची मनपसंद गीत प्रसारित करणारा कार्यक्रम फोन फरमाइश। या कार्यक्रमामध्ये ऐकू शकता आपल्या मित्रांसमवेत आपल्याला आवडणारी गाणी। मग या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी फोन करा दर बुधवारी दुपारी 12:30 या वेळेत।
1: यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 94-04-72-52 या क्रमांकावर फोन करा आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमात सहभागी व्हा। कार्यक्रम फोन फरमाइश।
2: मला जाऊ द्यान घरी
3: श्रोते हो, फोन फरमाइश आता आपण ऐकू शकाल दर शनिवारी आणि रविवारी 10-11 या वेळेमध्ये
1: कार्यक्रम फोन फरमाइश।
4: सामान के साथ साथ रेल टिकट भी रख लिया ना बेटा?
5: टिकट की क्या जरूरत माँ, थोड़ी देर का ही तो सफर है।
4: क्या तुम्हें पता नहीं कि बिना टिकट यात्रा करना एक कानूनी अपराध है?
6: ध्यान रखें, वैध टिकट लेकर ही रेल यात्रा करें, अपने सफर को आसान बनाएं और देश की प्रगति में हाथ बटाएं। भारतीय रेल द्वारा जनहित में जारी।
7: FM बँड 101.1 मेगाहर्ट्स वर आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र। यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ. 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला एमपीएससीकडून स्थगिती. मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. छत्रपती संभाजीनगर नजिक अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू. आणि माहूरच्या रेणुका देवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा जीआय टॅग. आता सविस्तर बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला. हरियाणा जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीचा स्वीकार करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणारी ही रेल्वेगाडी रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रात देशाच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून करण्यात आली आहे. 3200 अश्वशक्तीची ही हायड्रोजन रेल्वेगाडी 10 डब्यांची असून त्यातून एकावेळी 2500 प्रवासी प्रवास करू शकतात. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हरियाणात जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकादरम्यान 0 कार्बन उत्सर्जन असलेली देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे धावली आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला. जिंद रेल्वे स्थानकावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधान म्हणाले,
2: भविष्य में जब भी हायड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
1: ताशी 75 ते कमाल 110 किलोमीटर वेगानं धावू शकणारी ही रेल्वेगाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेची माहिती देतानाच पंतप्रधानांसह देशवासियांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,
3: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूं.
0: अमृत भारत योजनेत देशातल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पंजाबात जालंधर इथं झालेल्या या समारंभात बोलताना पंतप्रधानांनी ही रेल्वे स्थानकं आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवत असल्याचं सांगितलं. काल लोकार्पण झालेल्या या 75 रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा

0: उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आगामी संसदीय अधिवेशनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या रविवारी संसदेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी 20 तारखेपासून सुरु होऊन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आभासी पद्धतीनं मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असं महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशातील युद्धजन्य पूरस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ याचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सदर निर्णयामुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार आहे. ओला, उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरांपेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ऍप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं लागू केलं आहे, त्यात ही तरतूद आहे. या धोरणात खासगी वाहनांद्वारे कार पुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला फक्त प्रवासाचा खर्च सहप्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना फक्त महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबर रोजी होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात कोकण, मुंबई तसंच इतर काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या कामात आलेला व्यत्यय लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगानं ही मुदतवाढ दिली आहे. येत्या 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यानं राज्यातल्या अव्वल 8 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. जिल्ह्यातील 15,41,007 मतदारांपैकी 8,63,608 मतदारांच्या फॉर्म्सचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे, तर 8,62,880 फॉर्म्स बीएलओमार्फत पडताळणीसह प्राप्त झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर नजीक काल अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. सोलापूर धुळे महामार्गावर निपाणी इथं झालेल्या अपघातात परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील गुंज संस्थान शिवाश्रमचे अधिष्ठाता कालिदास महाराज बोरीकर यांच्यासह एका महिलेचं निधन झालं. चालकाचं नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात घडला. पुणे महामार्गावर भेंडाळा गावाजवळ झालेल्या अन्य एका अपघातात जालना जिल्ह्यातल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण अशी या तरुणांची नावं आहेत. हे दोघं दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील पानाचा विडा अर्थात तांबुलाच्या प्रसादाला प्रतिष्ठेचा भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे. चेन्नई इथल्या जिओग्राफिकल इंडिकेशन्सच्या रजिस्ट्रीनं याबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. रेणुकादेवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य

पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांनी यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे. नांदेड इथं जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या ईव्ही फास्ट चार्जिंग स्टेशनचं जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे. दरम्यान नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरच्या विष्णुपुरी इथल्या उड्डाणपुलाच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री सावे यांनी पाहणी केली. या घटनेची चौकशी सुरू असून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचं आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हवामान. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासह विदर्भात बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. बीड तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल दमदार पावसानं हजेरी लावली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ. 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला एमपीएससीकडून स्थगिती. आणि माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा जीआय टॅग. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 7:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्रीगंगा हॉस्पिटल.
1: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट टू यू बाय श्रीगंगा हॉस्पिटल.
2: आयुष्य कधी कोणत्या वळणावर थांबेल हे कोणालाच माहित नसतं. अशोकच्या आयुष्यातही असंच एक वळण आलं. नेहमीप्रमाणे तो सकाळी कामासाठी घराबाहेर पडला, पण काही क्षणातच एका भीषण अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अपघातानंतर त्याचे दोन्ही हातपाय पूर्णपणे निश्चल झाले होते. घरच्यांनी त्याला तातडीने जवळच्या प्रायमरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. MRI केल्यानंतर परिस्थितीची खरी गंभीरता समोर आली. त्याच्या मणक्यातील C5 आणि C6 मधील डिस्क सरकली होती, त्यामुळे मज्जातंतूंवर तीव्र दबाव आला होता आणि त्याच्या दोन्ही हातापायांची ताकद पूर्णपणे गेली होती. त्यामुळे पुढील उपचारांसाठी अशोकला तातडीने श्री गंगा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे ब्रेन आणि स्पाइन स्पेशालिस्ट डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी त्याची तपासणी केली. रिपोर्ट पाहिल्यानंतर परिस्थितीची गंभीरता त्यांच्या लक्षात आली. ही अत्यंत क्रिटिकल अवस्था होती. जास्त वेळ गेल्यास हातपाय कायमचे निकामी होण्याचा धोका होता. घरच्यांच्या मनात एकच भीती होती, अशोक पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल का. पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांनी वेळ न दवडता तातडीने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सर्जरीला सुरुवात झाली. ही सर्जरी अत्याधुनिक एंडोस्कोपिक टेक्नॉलॉजी म्हणजेच दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे मज्जातंतूंवरील दबाव अचूकपणे दूर करण्यात आला. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्जरी सक्सेसफुल झाली. पण सर्जरी नंतरचे पुढचे काही दिवस अशोक आणि त्याच्या घरच्यांसाठी महत्वाचे होते. योग्य ट्रीटमेंट आणि एक्सपर्ट केअरमुळे 5व्याच दिवशी अशोक स्वतःच्या पायांवर उभा राहिला. हळूहळू तो चालू लागला. हातापायांची ताकद परत येऊ लागली आणि त्यांच्या दैनंदिन हालचाली पुन्हा नॉर्मल होऊ लागल्या. एका अपघाताने थांबलेलं आयुष्य, योग्य वेळी झालेलं निदान, पण डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांचे कुशल उपचार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पुन्हा नव्याने सुरू झालं.
1: मेंदू व मणक्याच्या जटिल शस्त्रक्रियांवर अत्याधुनिक एंडोस्कोपिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
0: आताच आपण ग्राहक केंद्रित श्रीगंगा हॉस्पिटल हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्यसेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचा निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांच्या एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठल्याही घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढ्याच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असते.

असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातील माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा 3 ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातून एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणपूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात, हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येनं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या 3 ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते, त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या ज्या जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, 4-4 पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याच्या झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत
जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील तर त्या ठिकाणी

0: शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं, ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालयं कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असेल त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम PWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाची ठिकाणं आहेत किंवा विसाव्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथे जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात आणि त्याच्यामुळे एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरून पर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणीची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

ध्वनी तरंगांच्या कर्णमधुर लहरींवर श्रोते हो, आपण आहात आकाशवाणी नांदेड केंद्रासोबत, अर्थात FM बँड 101.1 MHz. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, एका प्रसिद्ध कवयित्रींची कविता आहे. प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनही आभाळापर्यंत पोहोचलेलं. खरंच प्रेम कसं करावं, कुणावर करावं, कधी करावं हे आपल्या हातात नाही, पण ते प्रेम झाल्यावर, एखाद्यावर जीव जडल्यावर त्याचा त्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण त्याला याची जाणीव करून देत ते आपण जपलेलं हृदयातल्या कुपीतलं प्रेम सतत त्याच्या आजूबाजूला दरवळत राहिलं पाहिजे, असंच काहीसं चंद्रशेखर सानेकर आपल्याला या भावगीतातून सुचवत आहेत. अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील या रचनेला संगीत दिलंय मयुरेश पै यांनी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्स-रे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
2: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
3: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
2: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे.
5: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
4: गरजूंनी लाभ घ्यावा.
5: संपर्क
4: 87 88 48 10 17.
6: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
7: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
8: PM जय, अब गरीबों की जय बन गई.

0: प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड.
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन नांदेड.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
6: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
1: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
2: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
1: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
3: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत.
4: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री.
3: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट. यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता.
4: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड. नियम आणि अटी लागू.
1: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
5: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
1: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
5: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
1: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव, सुनेगावकर,
5: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
2: संपर्क 70501049.
6: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

निहिरा जोशी यांच्या स्वरातील नीला सत्यनारायण यांचं भावगीत आताच आपण ऐकलं. संगीत दिल तर नील आकाश यांनी. याबरोबरच आम्ही आजचा भावधारा हा कार्यक्रम इथं संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित

0: संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद ने पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में अशांति को लेकर चिंता जताई, प्रदर्शनकारियों की मौत की जांच की मांग। टोक्यो में जापान ओपन बैडमिंटन के सेमीफाइनल में पीवी सिंधु और चीन की चेन युफेई के बीच मुकाबला जारी। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळची 8:15 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत नेल्सन मंडेला यांचं सामाजिक योगदान याविषयी मानसी गजभारे यांचं भाषण।
2: नेल्सन मंडेला यांचे समाजासाठी योगदान। मानव जातीच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी असतात की ज्यांचे जीवन केवळ त्यांच्या देशापुरते मर्यादित नाही तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरते। अशा महान विभूतीपैकी एक म्हणजे नेल्सन रोहिलहाला मंडेला। त्यांनी अन्याय, अत्याचार, वर्णभेद, विषमता आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध संपूर्ण आयुष्य संघर्ष केला। दक्षिण आफ्रिकेत सावळ्या नागरिकांवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांविरुद्ध त्यांनी निर्भीडपणे आवाज उठवला आणि समानता, लोकशाही, मानवता, क्षमा आणि शांततेच्या मूल्यांची स्थापना केली। तब्बल 27 वर्षांचा तुरुंगवास सहन करूनही त्यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही तर सामंजस्य आणि राष्ट्रीय ऐक्याचा मार्ग निवडला। त्यामुळे ते केवळ दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठेचे जागतिक प्रतीक ठरले। नेल्सन मंडेला यांचा परिचय। नेल्सन मंडेला यांचा जन्म 18 जुलै 1918 रोजी दक्षिण आफ्रिकेतील मवेजो या गावात झाला। त्यांचे मूळ नाव रोहिलहाला मंडेला असे होते। लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण, न्यायाची भावना आणि समाजसेवेची आवड होती। त्यांनी फोर्ट हेअर विद्यापीठ तसेच व्हीट वॉटरसन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकील म्हणून कारकीर्द सुरू केली। वकिली करताना त्यांनी वर्णभेदामुळे सामान्य कृष्णवर्णीय नागरिकांवर होणारे अन्याय प्रत्यक्ष अनुभवले। याच अनुभवातून त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या संघटनेत प्रवेश करून सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासाठी संघर्ष सुरू केला। पुढे ते जगातील सर्वात प्रभावशाली लोकनेत्यांपैकी एक बनले। वर्णभेदाविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष। दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक दशकांपासून अपाथाईड नावाची वर्णभेदाची व्यवस्था अस्तित्वात होती। या व्यवस्थेनुसार गोऱ्या नागरिकांना सर्व प्रकारचे अधिकार दिले जात होते तर कृष्णवर्णीय लोकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, मतदान, निवास, सार्वजनिक सुविधा आणि नागरी स्वातंत्र्य वंचित ठेवले जात होते। समाजात केवळ त्वचेच्या रंगावरून माणसाचे मूल्य ठरवले जात होते। नेल्सन मंडेला यांनी या अन्यायकारक व्यवस्थेला तीव्र विरोध केला। सुरुवातीला त्यांनी शांततामय आंदोलनाचा मार्ग स्वीकारला, परंतु शासनाने आंदोलन दडपल्यामुळे त्यांनी संघटित जन आंदोलन उभारले। त्यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोक वर्णभेदाविरुद्ध एकत्र आले। त्यांचा संघर्ष हा केवळ राजकीय नव्हता तर मानवी प्रतिष्ठा आणि समानतेसाठीचा संघर्ष होता। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर वर्णभेदाची व्यवस्था संपुष्टात आली आणि दक्षिण आफ्रिका लोकशाही राष्ट्र बनले। समानतेच्या तत्वाचा पुरस्कार। नेल्सन मंडेला यांचा ठाम विश्वास होता की प्रत्येक मनुष्य जन्मत समान आहे। कोणत्याही व्यक्तीचे मूल्य तिच्या त्वचेच्या रंगावरून, जातीवरून, धर्मावरून, भाषेवरून किंवा आर्थिक स्थितीवरून अवलंबून नसून तिच्या मानवतेवर अवलंबून असते। त्यांनी समाजात सर्वांनी समान संधी, समान हक्क आणि समान न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर कार्य केले। त्यांचा संघर्ष हा केवळ राजकीय नव्हता तर मानवी प्रतिष्ठा आणि समानतेसाठीचा संघर्ष होता। त्यांच्या विचारसरणीमध्ये सामाजिक समता ही लोकशाहीची मूलभूत अट मानली जाते। त्यांनी समाजातील सर्व घटकांना सन्मानाने वागविण्याचा संदेश दिला। आज जगभरातील मानवी हक्क चळवळींना त्यांच्या समानतेच्या विचारामधून प्रेरणा मिळते। मानवाधिकारांचे संरक्षण। नेल्सन मंडेला हे मानवी हक्कांचे प्रखर समर्थक होते। त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा, शिक्षण घेण्याचा, रोजगार मिळविण्याचा, मतदान करण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि न्याय मिळविण्याचा अधिकार आहे। त्यांनी या मूलभूत अधिकारांसाठी आयुष्यभर संघर्ष केला। दक्षिण आफ्रिकेच्या नव्या संविधानामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे। त्यांनी मानवी

प्रतिष्ठेला सर्वोच्च स्थान दिले आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला विरोध केला नाही। त्यामुळे आज दक्षिण आफ्रिकेतील लोकशाही आणि मानवी हक्कांची व्यवस्था त्यांच्या विचारांवर आधारित मानली जाते। लोकशाहीची स्थापना 1994 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील प्रथमच सर्व नागरिकांना समान मतदानाचा अधिकार देण्यात आला। या ऐतिहासिक निवडणुकीत नेल्सन मंडेला हे देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले। त्यांच्या निवडीने केवळ राजकीय परिवर्तन झाले नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या अन्यायपूर्ण व्यवस्थेचा अंत झाला। राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी लोकशाही संविधानाचे राज्य, कायद्याचे अधिराज्य आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना सर्वोच्च प्राधान्य दिले। त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका बहुविध समावेशक आणि लोकशाही मूल्यांवर आधारित राष्ट्र म्हणून विकसित झाले। राष्ट्रीय ऐक्य आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सुडाऐवजी सामंजस्याचा मार्ग स्वीकारला। राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गोऱ्या नागरिकांविरुद्ध कोणतीही प्रतिशोधात्मक कारवाई केली नाही, उलट त्यांनी सर्व नागरिकांना एकत्र येऊन नवे दक्षिण आफ्रिका घडविण्याचे आवाहन केले। त्यांच्या मते द्वेषाने समाजाचे विघटन होते, तर प्रेम, क्षमा आणि परस्पर विश्वास यामुळे राष्ट्र मजबूत होते। त्यांच्या या विचारामुळे अनेक दशकांच्या संघर्षानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित झाला। क्षमा आणि सामंजस्याचा संदेश नेल्सन मंडेला यांनी तब्बल 27 वर्ष तुरुंगवास भोगला। एवढा दीर्घ अन्याय सहन करूनही त्यांनी आपल्या विरोधकाविषयी द्वेष बाळगला नाही। तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी देशात सत्य आणि सामंजस्य आयोग स्थापन करून भूतकाळातील अत्याचार स्वीकारणे, सत्य समोर आणणे आणि राष्ट्रीय सामंजस्य निर्माण करणे यावर भर दिला। त्यांच्या या धोरणामुळे सूडभावनेऐवजी क्षमा आणि संवादाला महत्व मिळाले। आज संघर्षग्रस्त देशांसाठी त्यांचा हा दृष्टिकोन आदर्श मानला जातो। शिक्षणाला सर्वोच्च महत्व नेल्सन मंडेला यांचे सुप्रसिद्ध वचन आहे। शिक्षण जग बदलण्याचे सर्वात प्रभावी शस्त्र आहे। त्यांच्या मते शिक्षणामुळे माणूस स्वावलंबी, विवेकी आणि जबाबदार नागरिक बनतो। त्यामुळे त्यांनी सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यावर भर दिला। गरीब आणि वंचित मुलांना शिक्षण मिळावे, शाळा उभारल्या जाव्यात, शिष्यवृत्ती उपलब्ध व्हाव्यात आणि शिक्षणातील विषमता कमी व्हावी यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले। त्यांच्या दृष्टीने शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन होते। गरीब आणि वंचितांच्या उन्नतीसाठी कार्य राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नेल्सन मंडेला यांनी सामाजिक न्यायावर आधारित विकासाला प्राधान्य दिले। त्यांनी गरिबांसाठी घरे, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास यासाठी अनेक धोरणे राबविली। त्यांच्या प्रयत्नामुळे लाखो नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा झाली। त्यांच्या मते आर्थिक विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक विकासांची संकल्पना प्रत्यक्षात आणली। महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगदान, महिलांशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे असा मंडेला यांचा ठाम विश्वास होता। त्यांनी महिलांनी शिक्षण, रोजगार, राजकारण, प्रशासन आणि नेतृत्वामध्ये समान संधी मिळाव्यात यासाठी धोरणात्मक पावले उचलली। महिलांवर हिंसा, भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली। स्त्री पुरुष समानता ही लोकशाहीची मूलभूत अट असल्याचे त्यांनी नेहमी अधोरेखित केले। बाल कल्याणासाठी योगदान, मुलांचे संरक्षण आणि विकास ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे असे मंडेला मानतात। त्यांनी बाल शिक्षण, बाल आरोग्य, पोषण आणि बाल हक्क यांना विशेष महत्व दिले। गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम राबविले। जागतिक शांततेसाठी योगदान, नेल्सन मंडेला यांनी शांतता, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश दिला। त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये मध्यस्थी करून शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। राष्ट्रसंघानेही त्यांच्या कार्याचा गौरव करून 18 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून घोषित केला। HIV/AIDS विरोधी जनजागृती, दक्षिण आफ्रिकेमध्ये HIV/AIDS ही गंभीर सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या होती। मंडेला यांनी या विषयावरील सामाजिक कलंक दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती केली। रुग्णांना सन्मानाने वागणूक मिळावी, त्यांच्यावर भेदभाव होऊ नये आणि उपचार सर्वांसाठी उपलब्ध व्हावेत यासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली। सामाजिक न्यायाची संकल्पना, नेल्सन मंडेला यांच्या मते न्याय समाज म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान संधी, समान न्याय आणि

सन्मान मिळणारा समाज होय. त्यांनी कायद्यापुढे सर्व समान असावेत, गरिबांना न्याय मिळावा, भेदभाव नष्ट व्हावा आणि प्रत्येक नागरिकाला विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कार्य केले. त्यांचे संपूर्ण सार्वजनिक जीवन सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आधारित होते. प्रेरणादायी नेतृत्व. नेल्सन मंडेला यांचे नेतृत्व हे सेवाभावी समाजसेवक आणि मूल्याधिष्ठित होते. त्यांनी नेतृत्व म्हणजे सत्ता नसून लोकांची सेवा, त्याग, संवाद आणि सहकार्य असे मानले. संकटाच्या काळात धैर्याने निर्णय घेणे, विरोधकांनाही सोबत घेणे आणि स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणे ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. त्यामुळे ते आजही जगभरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक नेतृत्वासाठी आदर्श मानले जातात. थोडक्यात, नेल्सन मंडेला यांचे संपूर्ण जीवन मानवतेची सेवा, सामाजिक न्याय, समानता आणि शांततेसाठी समर्पित होते. वर्णभेदाविरुद्धच्या त्यांचा संघर्ष, लोकशाहीची स्थापना, मानवी हक्कांचे संरक्षण,

0: प्रतिष्ठित होते। त्यांनी नेतृत्व म्हणजे सत्ता नसून लोकांची सेवा, त्याग, संवाद आणि सहकार्य असे मानले। संकटाच्या काळात धैर्याने निर्णय घेणे, विरोधकांनाही सोबत घेणे आणि स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणे ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती। त्यामुळे ते आजही जगभरातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक नेतृत्वासाठी आदर्श मानले जातात। थोडक्यात, नेल्सन मंडेला यांचे संपूर्ण जीवन मानवतेची सेवा, सामाजिक न्याय, समानता आणि शांततेसाठी समर्पित होते। वर्णभेदाविरुद्धच्या त्यांचा संघर्ष, लोकशाहीची स्थापना, मानवी हक्कांचे संरक्षण, शिक्षणाचा प्रसार, महिलांचे सक्षमीकरण, बाल कल्याण, गरिबांच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि क्षमा सामंजस्याचा दिलेला संदेश, यामुळे ते जागतिक इतिहासातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक ठरले। आजही त्यांचे विचार संपूर्ण जगाला न्याय, समता, बंधुता आणि मानवतेचा मार्ग दाखवतात। त्यांच्या जीवनातून संघर्षातही संयम, सत्तेतही नम्रता आणि विजयातही क्षमा या मूल्यांचे महत्व शिकायला मिळते। म्हणूनच नेल्सन मंडेला हे केवळ एका राष्ट्राचे नेते नसून संपूर्ण मानवजातीच्या विवेकाचे आदर्श आणि सामाजिक परिवर्तनाचे शाश्वत प्रतीक मानले जाते।
1: आताच आपण नेल्सन मंडेला यांचं सामाजिक योगदान याविषयी मानसी गजभारे यांचं भाषण ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून। आता ऐकूयात काही जाहिराती।
2: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा, आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड।
3: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था। संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड।
4: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड।
5: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार। मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड।
6: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95 95 24 25 59।
7: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
8: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
7: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
8: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
7: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड।
9: नांदेड शहरात प्रथमच डोळे तपासणी टायटन मध्ये मोफत।
10: टायटन चष्म्यासाठी भरपूर ऑफर्स, एक घेतला तर एक फ्री।
9: इंटरनॅशनल ब्रँड आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स, एक खरेदी केली तर दुसऱ्या खरेदीवर 50% डिस्काउंट, यामध्ये गॉगल सुद्धा घेऊ शकता।
10: संपर्क टायटन आय प्लस, कला मंदिर, नांदेड। नियम आणि अटी लागू।
11: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओम प्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे
10: भोसीकर हॉस्पिटल, बोरबन फॅक्टरी, नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे।
11: गरजूंनी लाभ घ्यावा।
10: संपर्क
11: 87 88 48 10 17।
1: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। यानंतर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पायीवारी पंढरीची, यानंतर ठीक 9 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील। आम्ही अनुक्रमे हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत।

0: मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030च्या सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल, असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 तारखेपासून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील, तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष

गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआरला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7व्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर 3ऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 वाजता हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच

0: हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायीवारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादर करते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचि रूप रूप तेचि नाम नामारूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेलं हे वातावरण हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढं नेतोय आणि चालतोय आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज दिंडी बुलढाणा. बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग वगैरे घेऊया.

0: धन्यवाद. रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी.
2: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं. दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला. अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली. उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली. या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे.
3: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो

0: आहोत पालखीस्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत. तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचं लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार माऊली.
1: नमस्कार. जय हरी रामकृष्ण हरी.
0: आता काल तुम्ही चांदोबाचं लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल
1: अनुभव
0: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा.
1: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो आश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती. त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींचे पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात. ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं. मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात. रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो. म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो. उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं. त्याला हार घातले जातात. त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात. घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं.
0: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
1: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं. त्याच्यानंतर आरती असती. आरती आली की सोहळा पुढे सरकतो.
0: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
1: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला
0: आणि
1: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्काम ठिकाणी आली.
0: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे तर ती काय आहे ते पण ऐकायचंय.
1: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा आहे. हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे. माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात. मी इथं आहे. वडील आहे तिथं. मला नाही म्हणलं तरी आता 2005 पासून वारी करतोय आणि वारीच्या रस्त्यानी जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो. ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी या वेळेला भजन चालू असतं साईडनी ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात. ज्या वेळेला माऊलींची पालखी 20 टिकती त्यावेळेला तो कर्णा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात. मग ज्याचे ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणले गठुड भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात. खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो. मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात. चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या कर्णाला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात. टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या कर्णाला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या कर्णाला देवाचं प्रस्थान होतं. म्हणजे पुढच्या 20 करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती. समाज आरती म्हणजे काय? समाजाच्या समोर महाआरती. त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काही मशीन नाही काही नाही हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली अनशापासून देहबुद्धी हारिली वैराग्याची निष्ठा प्रकटून दाखवली ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरती नंतर म्हणली जाते आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी कर्णा होतो. सकाळची पहाटची आरती असते. पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी कर्णा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर पासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला. हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जयघोषामध्ये चालत असतो. जय हरी रामकृष्ण हरी.
0: धन्यवाद माऊली ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

तुझे रूप, गोड़ तुझे नाम।

तुझे रूप थोड़ा तुझे नाम थोड़ा तुझे रूप थोड़ा तुझे नाम।

0: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची, नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसाररूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे,
2: नारायण मोहोळकर,
3: जगदीश रांदळ,
2: लातूरहून आलो माऊली.
4: किती वर्ष करताय वारी?
2: 8 वर्ष झालं.
4: तुमच्यात ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
2: तिघजण.
1: जवळजवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय, एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडत त्याच्या जीवावर चालतो.
4: वारी केल्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
1: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारीमध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती ह्याच्यात,
2: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने शांती राहणारच झाली आत्म्याला.
4: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय?
5: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा, मुखात भरला तुकोबा, मुखात भरला तुकोबा, ए मनात भरला विठोबा बाई हसत नाचत, मनात भरला विठोबा बाई हसत नाचत.
0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला, त्यावेळी त्या म्हणाल्या,
6: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. पण इथं मला 40 वर्ष झाले ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतं आणि प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो, आम्हाला ही आवड आहे.
4: वय किती तुमचं?
6: 70.
4: कुठं कुठं थांबलं जातं?
6: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून, ती आपलं वाकरी, वाकरी झाली मग हे बाकीची गावं चालू.
4: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
6: फलटणला असतं, जेजुरीला असतं, दुपार जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं जे.
4: बरं,
6: माऊलीच्याच पालखीत असतं तर मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
4: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
6: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हया वारी 2 महिने म्हणता सगळं आठवत, मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही, सगळं आनंद डोळे भरून येतात. असं रडा येत. आमच्या जोडीदारनी येत, कोणला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. एक मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिशेने ते पांडुरंगाच्या आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
4: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
6: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
4: हे असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
6: एवढे नसतेत लोक.
4: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
6: आता आम्ही 500, 1000, 1500. म्हणजे मग आपले कसे की हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले, मग ह्याला जेवण आम्ही करतो.
4: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
6: आनंद आहे.
4: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
6: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला.
4: होय होय.

0: त्याचा आपल्याला उपकार
1: आहे.
0: राणी म्हणतात अशा वयात बाई फेरी ती
1: रामकृष्ण
0: हरी आणि गंगा माऊली.
2: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. निनाम बाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
2: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
3: हा करू.

तुझी हार जळाकाचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तपती श्रवणी कंटी कौस्तुभ मणी विराजित कंटी कौस्तुभ मणी विराजित कंटी कौस्तुभ मणी विराजितो. आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडव्याला चाल दुसरी असते. तू का म्हणे माझे हे की सर्व सुख पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने आवडी

0: अवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान।
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे। मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे। वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी।
2: श्रोत्या, 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय। फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल। सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीच्या आस घेऊन आपण पुन्हा भेटूच। तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो।
1: राम कृष्ण हरी।

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलेत. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: पंडित आणि राजश्री मिरजकर यांनी.
1: तांत्रिक सहाय्य लाभलं आहे शब्बीर शेख उस्मान नगरकर यांचं.
0: तंत्र निर्देशन बाबू डोली.
1: कार्यक्रमाचे सादरकर्ते राहुल अत्राम.
0: या कार्यक्रमाला सुरुवात करूया या फोनने.
1: कोण बोलता आमच्याशी?
2: ओढेपूरहून बोलतो, वत्सलाबाई गांधळे.
1: काय करता वत्सलाबाई?
2: बोला मॅडम.
1: अहो आज तर तुम्ही बोलायचं आणि मी ऐकायचं.
2: हो मॅडम, बोलाल्या काय करू आता, पाऊस नाही आमच्याकडे, चौकडच नाही तर आमच्याकडे म्हणलं तर काय, चौकडच नाही पाणी. आता घरी बसू ना, लावगड्या म्हणलं आलू रोजच ऐकता, रोजच हे करतात.
1: मला माहित आहे तुम्ही आमचे खूप जुने श्रोते आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचे आणि फोन फरमाईश कार्यक्रमाचे सुद्धा, कारण फोन फरमाईश मध्येही तुम्ही आवर्जून फोन करत असता. बरं, मला आता एक सांगा, तुम्हाला काय आवडतं? बरं,
2: सगळंच आवडते बघा, असं याच्यातलं कोणतं एक काही आवडणं म्हणायचं नाही. गाणी आवडतात, आता हे मध्ये नाटक लागतात, मध्ये चिंतन ऐकतो, सगळं काही ऐकतो बघा. मी जसं सकाळी 6 वाजतापासून सुरू होते विद्वार्थी, हे आता हे फोन फरमाईश,
1: रेडिओ आणि घरचं काम, शेती.
2: आता ते हो, ते मला कोणी माहेरला बोललेलं सुद्धा मला आठवत नाही.
1: अच्छा, ते
2: येऊन म्हणतात तो काय मजम झालीस म्हणतात, तो आज रेडिओ म्हणजे मोबाईल म्हणजे.
1: घरचे सोयरे धारे पण म्हणतात तू रेडिओवर छान बोलती म्हणून.
2: हा रेडिओ आहे ते, हे मोबाईल आहे, आता माझ्या पण नांदेड केंद्र चालत आहे, मला वाटते केंद्र झालं सगळं याच्यातच आहे म्हणतो मी.
1: बरं, घरात कुटुंबात किती जण आहेत?
2: घरात कुटुंब एक सून आहे, एक लेक आहे, म्हणजे लेकर राहत.
1: बरं,
2: लेकर शाळेला जातात.
1: सुनबाई म्हणत नाही का दरवेळेस सासूबाई तुम्हीच फोन लावता?
2: तिला लय आनंद होते, आमचे बघा आमच्या आठवायचं तसा आवाज आहे, त्याची आठवाई बोलायला म्हणून तिनं मस्त त्याच्यानं सांगितली.
1: कौतुक करती सासूचं, हो की नाही? चला, छान वाटलं बोलून तुमच्याशी. आणि हे सासू सुनेचं कौतुक एकमेकांचं ऐकून तर अजूनच छान वाटलं.
2: मॅडम नाही कौतुक आहे बरं, माझे काय करू आता, बिमार पडले केंद्रावर सांगायला, म्हणजे काय आता सांगावं काय. महिन्याला
1: वत्सलाबाई, आज कार्यक्रमामध्ये गाणं कुठलं ऐकायचं?
2: आता गाणं बाबासाहेबाचं टाका.
1: बाबासाहेबाचं कोणतं गाणं टाकायचं?
2: बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा मार्ग दावी आम्हाला ते सांग, ते टाका मॅडम.

0: हॅलो.
1: हां, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, फोन फरमाइश कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. काय नाव आपलं
1: हां, माझं नाव मल्हारी दुधमल आहे मॅडम.
0: आणि कोणत्या गावावरून बोलताय आपण?
1: पिंपळगाव महादेव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड मॅडम.
0: काय करता आपण?
1: मिस्त्री काम करतो मॅडम.
0: मिस्त्री काम करताय? आता सध्या कामावर आहेत का सुट्टी आहे आज घरी?
1: हां, बुधवारची आज सुट्टी राहते ना मॅडम.
0: आणि मग सुट्टीच्या दिवशी काय काम करता बरं घरी?
1: सुट्टीच्या दिवशी आता काय भाजीपाला बाजारात आणावं लागतं ना मॅडम.
0: कुटुंबाला वेळ देता पूर्ण?
1: हो ना मॅडम.
0: किती जण आहेत कुटुंबामध्ये?
1: मी चौघ जण आहोत मॅडम.
0: एरवी तर 8 दिवस तुम्हाला वेळच मिळत नसेल. सकाळी गेलं की दिवसभर काम थकवा येत असेल.
1: हो, येते मॅडम थकवा. आता काय करावं, आता कोणाला सांगा मॅडम थकवा आल्या ना.
0: खूप कष्टाचं काम आहे ना.
1: मिस्त्री काम म्हणजे एकदम ओझ्याचं काम राहते.
0: बरं, कितव्या वर्षापासून सुरू केलं तुम्ही काम हे करायला?
1: 18 वर्षापासून कामाला बघा मॅडम.
0: आता किती वर्ष झाले काम करताय?
1: आज मला 44-45 वर्ष झाले मॅडम.
0: आता असं वाटतं का की किती वर्ष आपल्याला हे शरीर साथ देईल?
1: अजून किती, 10-5 वर्ष होईल मॅडम काम. आता नंतर होत नाही मॅडम आज काम.
0: हो ना. चला, छान वाटलं बोलून तुमच्याशी. आज कार्यक्रमामध्ये गाणं कोणतं ऐकणार?
1: फुलावर काटे म्हणलं देऊन टाका मॅडम.
0: अजय देवगणचा पिक्चर ऐकूया, तुमच्या आवडीचं फुलावर काटे या चित्रपटातील गीत. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो, कौन परमानिश
0: हो कौन बोलता है? अपन
1: नागराड कोमल बोलते, मंडलापुर
0: कुठून बोलता है? कोमल
1: तालुका
0: कुठा आहे बरे? हे मंडला
1: मुखेड जिल्हा नांदेड सर।
0: काय करतं कोमल? आपण
1: काय नाही, 12वी झाली। काय
0: बर 12वीच्या नंतर आता पुढं काय चालू आहे मग तुमचं?
1: नाही सर, ऍडमिशन घ्यायचं आहे आयटीआय ला।
0: वडील वगैरे ऍडमिशनची सोय करतात का? बघतात का ऍडमिशनचं? कोण बघतं?
1: हा, वडील करतील ऍडमिशन।
0: कोमल आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचंय?
1: दिंडीचा आलेली विठ्ठलाच्या दर्शनाला हे गाणं ऐकायचं।
0: पंढरपूरला जाण्याचा कधी योग आलेला आहे?
1: नाही नाही, कधी गेलेले नाही।
0: बर आई बाबा कधी गेलेत?
1: हा, मम्मी पप्पा गेलेले।
0: बर ठीक आहे, कोमल फोन केला त्याबद्दल धन्यवाद. ऐकूयात आपल्यासाठी.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: फोन फरमाइश कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपलं नाव काय?
1: माझं नाव प्रदीप दिगांबर सूर्यवंशी आहे मॅडम.
0: अच्छा, प्रदीप काय करता आपण?
1: आम्ही एक हळदी कंपनी कार्पोरेटर आहोत.
0: अच्छा, आणि गावाचं नाव नाही सांगितलं प्रदीप.
1: गिरगाव माझी गाव राहतात.
0: आणि काम काय करता म्हटलं?
1: काम हळदी कंपनी कार्पोरेटर आहोत मॅडम.
0: ऑपरेटर म्हणजे काय काम करता बरं तिथं?
1: हळदी कंपनी मध्ये हळदीची मालिश मालिश वगैरे करतात. एमआयडीसी मध्ये
0: दिवसभरात किती काम होतं बरं?
1: सकाळी आम्ही बिगिन 9 ला आला जाता मॅडम.
0: तुमच्या सोबत ऑपरेटर किती येत आता?
1: आम्ही 9-10 जण आहात मॅडम.
0: आणि ऑफिस संपतं कितीला? 8 तास असतं का जास्त वेळ काम करावं लागतं आता सीझन मध्ये?
1: संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत करता मॅडम आम्ही.
0: म्हणजे जवळपास 12 तास काम होतं.
1: हो, 12 तास.
0: तुम्ही सगळे मिळून तिथं असतात काम करायला? सुट्टी पण असते की नाही कामाला? बरं,
1: संडेला संडेची सुट्टी.
0: यावेळेस हळदीचा सीझन कसा आहे? चांगला आहे?
1: हा सीझन चांगला ठरतो मॅडम हळदीचा.
0: चांगला आहे ना? आणि सीझन संपल्यावर मग काय काम करता?
1: माझी कंपनी चालू राहते 12 महिने चालू राहते कंपनी फॅक्टरी.
0: अच्छा, ठीक आहे. प्रदीप, आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: कर्मा मधलं टाका मॅडम. देशावरलं कर्मा मधलं टाका.
0: प्रदीप, ऐकूया तुमच्या आवडीचं कर्मा या चित्रपटातील हे देशभक्ती गीत.

0: हेलो।
1: हेलो, नमस्कार। कार्यक्रम फोन फरमाइश।
0: हाँ नमस्कार सर,
1: कौन बोलता है? कुठून
0: आम्ही पूजा माधव हटकर बोला मैं सर।
1: बोलता है बरं?
0: हाँ मुगटून
1: पूजा काय करता आपण?
0: शेतात कामाला येतात।
1: सध्या काय चालू आहे काम मग शेतामध्ये?
0: आता निंदायला सर फुलं
1: शेतीमध्ये, फुल
0: फुलं।
1: शेतीमध्ये तुम्ही काम करता का आता?
0: हाँ सर, गलांदा निंदायला
1: बरं, लावण्यापासून तुम्हाला सगळे कामं येत असतील मग शेतीचे?
0: हो ना सर। ते आता दुसरे सर आम्ही निंदायला आले। हा रोजीला येतात आम्ही,
1: रोज किती मिळतो?
0: आम्हाला रोज 200 रुपये आहे सर।
1: बर बर। आणि मग आता सोबतीला किती बाया आहेत कामाला?
0: आम्हाला आम्ही 5 जणी आहे सर।
1: बर, मग हे तुम्ही गुत्त घेता का रोजानच करता?
0: आम्ही रोजाना करता, कधी गुत्त घेता सर।
1: रोजाने केल्यावर तुम्हाला चांगलं परवडतं का गुत्त घेतल्यावर?
0: गुत्त घेतला आम्ही सर।
1: बर। आणि असं म्हटलं जातं की तुम्ही जर रोजाना करायला आलात तर काम करत नाही तर नुसतं फिरत राहता असं म्हणतात, काय खरं आहे बरं?
0: नाही सर, ते कसं रोजा नाही केलं सर। हा थोडं म्हणजे कसं मार्क काय म्हणतात की इतकंच घेतलं तितकंच घेतलं, आणि गुत्त घेतल्यानं जर आम्ही आमचं घेता आणि जाता मग ते।
1: आपल्या जबाबदारीवर आपण काम करतो, त्याच्यामुळे जरा जितकं लवकर होईल तितकं आपल्यालाही बरं वाटतं।
0: हो सर,
1: हा, तर त्याच्यामुळे रोजंदारीपेक्षा आपण जर गुत्त घेतलं तर ते आपल्याला चांगलं वाटतं।
0: गुत्तच घेता सर।
1: बरं, आता कोण कोण बाया आहेत मग सोबत?
0: जसराव उत्तम हटकर सर आणि साधना, 5 जणी आहेत सर।
1: घरी कोण कोण असतं आपल्या?
0: घरी दोन, माझा एक मुलगा एक मुलगी आहे सर, सासू आहे
1: बर।
0: आणि मालक आहे।
1: मग आता हे लेकरं शिकायला असतील?
0: हो सर, मुलगी 6वीला आहे, मुलगा अंगणवाडीत आहे आणि
1: बर
0: मालक रोजगार काम करतात।
1: बर बर। आणि रोजंदारीवर दोघंही काम करतात तरी लेकरांना शिकवता हे महत्वाचं आहे। पूजा, आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: माहेरच्या साडीवरलं गाणं टाका सर।
1: ठीक आहे, माहेरच्या साडी चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय सुंदर आहेत। ठीक आहे, ऐकूयात आपल्यासाठी हे गीत।

0: हॅलो.
1: हॅलो, फोन फरमाईश कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नाव काय आपलं?
0: हां, मी सुशीला गंगाधर धोत्रेच बोलते मॅडम, भीमगावहून.
1: काय करता
0: मला
1: ताई?
0: गाणं ऐकायचं होतं.
1: सांगा, गाणं कोणतं ऐकणार?
0: भीमगीत टाकलं की चालेल मॅडम? तर माझं 4-5 वर्ष झालं फोन लावला नव्हता मॅडम.
1: आज लागला 4-5 वर्षांनी.
0: हां, मी 5 वर्षाखाली फोन लावला होता मॅडम. आज
1: कोणतं ऐकायचं भीमगीत?
0: करडत तर टाकून द्या मॅडम,
1: बाबा
0: एखादं गीत ऐकायला आवडेल.
1: काय करता ताई आपण?
0: घरीच राहते, माझे 2 मुलं आहेत,
1: हा,
0: मयूर धुतराज, शुभम धुतराज. माझी मला गंगाधर आठ
1: मुलं केवढे?
0: नांदेडमध्ये
1: मुलं केवढे? किती कितवीला आहेत? कोणत्या वर्गात?
0: माझे मुलं इथं नांदेडमध्ये छत्रपती चौक मध्ये कामाला आहेत.
1: आणि मग आता घरी तुम्ही दोघच जण असता का?
0: नाही ना, सुना आहेत ना, 2 सुना आहेत
1: घरामध्ये. आता मग बराच आराम असेल सुना आल्या म्हणजे कामाचा.
0: हा, एकदम आरामातच. काही नाही, 2 सुना आहेत, 2 मुलं बऱ्यापैकी नांदेडला कामाला आहेत, मुलगी पुण्याला असती.
1: सगळं समाधान आहे हो की नाही?
0: एकदम समाधान आहे मॅडम, नाच पण आहे मला.
1: वेळ सगळ्यात जास्त दिवसभरात कशात जातो बरं तुमचा? गप्पा मारण्यात जातो नातवंडांना?
0: नाही नाही, गप्पा नाही, हेच घरात बघायचं फक्त, माग पुढे राहायचं, नंतर काय मग याच्यातच वेळ जाते. गप्पा नाही मारत, मग गेलं तर कुठं बाहेर शेताला पण जाते.
1: नाही,
0: मनावर असं जायचं म्हणजे काय नाही, पण असं कधी कधी मध्ये जाते समजा. सगळा आनंद आहे. माझा 5 वर्षाखाली फोन लावला होता मी.

0: बरं, ठीक आहे ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. समाधानाने अगदी तुम्ही तुमच्या मनाला, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या वयामध्ये तुम्हाला जे काम करावं वाटेल, तुमच्या मनाला जे आवडेल ते काम तुम्ही करता, हे ऐकूनच छान वाटलं मला.
1: हो मॅडम, धन्यवाद. आमची नांदेड केंद्र शाळेत म्हणजे सकाळपासून चालू असते बातम्या वगैरे, पण जास्त करून फोन फॉर माय शाळेत मॅडम.
0: छान, आमच्या खूप जुना श्रोता आम्हाला भेटला असं वाटलं. आज ऐकूया तुमच्या आवडीचं हे भीमगीत.

0: हॅलो, नमस्कार. कार्यक्रम फोन फरमाईश.
1: गोपाळ नागकर,
0: कुठून बोलताय बरं?
1: साडेगाव.
0: कुठं आहे साडेगाव?
1: हे तालुका जिल्हा परभणी.
0: गोपाळ, काय करता आपण?
1: शेती.
0: बर, किती शेती आहे मग?
1: शेती 5 एकर आहे.
0: आता ह्या खरीपामध्ये काय काय पीक घेतले मग?
1: कापूस आणि हळद आहे.
0: हळद आहे म्हणजे पाण्याची पण चांगली सोय आहे आपल्याकडे.
1: हो हो, पाणी आहे.
0: पावसाचं पाणी अजून पडलं नाही मग बेहरीला?
1: नाही, पाऊस जास्त नाही, थोडा पडा होता आधी, पण आता 1 हप्ता झाला पाऊसच नाही.
0: बर, आता पाऊस पडला नाही तर पिकाची परिस्थिती कशी आहे सगळीकडे तुमच्या गावामध्ये?
1: परिस्थिती काय, आता अवघड आहे सध्या, पाऊसच नाही. 1 हप्ता झाला आता सुकून जाण्याच्या मार्गावर. सोयाबीन, कापूस पण आता वेगळेच दिसत आहेत, सुकायलेत.
0: किती पानावर आलेला आहे कापूस?
1: कापूसच्या

0: पाच सहा पानावर आहे.
1: पाच सहा पानावर असून आता सुकायला लागलं, म्हणजे आता जर समजा या चार दिवसात पाणी पडलं नाही तर दुबार पेरणी करावं लागेल असं वाटतं का?
0: हो ना, तशीच वेळ आलेली. आता दोन तीन दिवसात जर पाऊस नाही आला तर अवघड आहे.
1: बरं, म्हणजे ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांच्यासाठी खूप कठीण परिस्थिती आहे सर्व शेतकऱ्यांसाठी.
0: हो,
1: पण ज्यांच्याकडे सोय आहे त्यांचे बरे आहेत का? मग तुमच्याकडे पाण्याची सोय आहे
0: बरं आहे, पण ते कवरच जम धरणार आहे. विहिरीचं पण पाणी आता कमी कमी होत चालले.
1: हो, कारण विहिरीमध्ये येण्यासाठी पाणी पडलंच नाही ना.
0: हा, पाऊस पण अत्यंत आवश्यक आहे. पाऊस पडला तर काहीतरी करेल.
1: खूप अवघड परिस्थितीमध्ये शेतकरी आहे सध्या. गोपाळ, आज या कार्यक्रमामध्ये कुठलं गीत ऐकायचं आहे?
0: बाजीगर मधलं.
1: गाण्याचे
0: बोल मेरे हमसे पर.
1: ठीक आहे गोपाळ, आपल्याशी बोलून बरं वाटलं, पण सध्या परिस्थिती खूप शेतकऱ्यांची वाईट आहे हे ऐकूनही खूप वाईट वाटलं. ऐकूयात आपल्यासाठी हे गीत.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: आकाशवाणी केंद्र.
1: आकाशवाणी नांदेड केंद्र, कार्यक्रम फोर्थ फरमाईश.
0: मी नांदेडहून गोविंद निवडंगे बोलतोय.
1: काय करता आपण?
0: मी ड्रायव्हर आहे मॅडम,
1: आणि नांदेडच्या कोणत्या भागात राहतात?
0: आयटीया
1: आता तुम्ही म्हटलं ड्रायव्हर म्हणून काम करता, कोणत्या गाडीवर?
0: शिफ्ट डिझायर आहे मॅडम.
1: स्वतःची आहे?
0: मालकाकडे 2-3 गाड्या आहेत,
1: हा
0: मालक बिल्डर आहे.
1: हा हा हा
0: तिथं
1: म्हणजे
0: मी जॉब करतो 16 वर्षापासून.
1: एकाच मालकाकडे 16 वर्षापासून काम?
0: एकाच मालकाकडे 16 वर्षापासून आहे.
1: अच्छा. हे जे तुमचे नातं जुळलं गेलेलं आहे
0: हो
1: ज्यांच्यासोबत तुम्ही
0: बराबर.
1: काम करता, इतक्या 16 वर्षापासून तुम्ही एकाच ठिकाणी टिकून काम करताय, तर याचं
0: बराबर.
1: काय कारण असेल बरं? लोक तर लागलीच सोडून निघून जातात, इकडे संपलं की दुसरीकडे
0: एकोणीकडे
1: जातात.
0: मन जुळले की संपूर्ण जुळतं नाही मॅडम.
1: अच्छा. हा हा
0: आणि
1: हा
0: दुसरी गोष्ट सांगायचं तात्पर्य की हे आमच्या भाभी पण चांगले आहेत, मुलं पण चांगले आहेत, आपण चांगलं, दुनिया चांगली, बरोबर.
1: हो, बरोबर आहे, अगदीच.
0: आणि दुसरी गोष्ट, अडीअडचणी आपल्याला मदत करतात.
1: हा
0: कुठे पण नोकरी करायची आपल्याला, पण एका मालकाकडे केले म्हणजे बरं वाटते.
1: हा आणि खरं सांगायचं तर कष्ट तर सगळ्यांनाच प्यारे असतात. कष्ट केलं तर सगळं समाधान असतं, पण आपण
0: बराबर.
1: केलेले कष्टही समोरच्या व्यक्तींनी समजून घेतलं पाहिजे अशी अपेक्षा असते कधी
0: ते
1: कधी.
0: आपल्याला डिफेंड आहे मॅडम.
1: हा हॅलो.
0: अरे मला गाणं ऐकायचं होतं,
1: हा बोला, कोणतं गाणं ऐकणार?
0: आझाद मधलं राजू चल राजू.
1: अरे वा, खूपच छान गाणं सुचवलं.
0: मॅडम मी जुना कार्यकर्ता आहे ना, आम्हाला जुन गाणे आवडतात, किशोर कुमारचे.
1: किशोर कुमार आवडतो, आणि आवडणारा एखादा छान चित्रपट खूप आवडला होता तो असा.

0: मुकद्दर का सिकंदर,
1: अमिताभचा.
0: अमिताभचा.
1: आता असं वाटतं ना की असे चित्रपट नाहीयेत बघून जे की असे
0: कुठेतरी निघत नाही मॅडम आजकालचे.
1: तो जो काळ होता जुना, या जुन्या काळामध्ये टॉकीजला वगैरे जाऊन चित्रपट पाहिले जायचे, तो आनंद पण वेगळा होता.
0: तो काळ फार वेगळा होता मॅडम.
1: हा आता म्हणजे
0: त्यांना मजा पण जास्त येत गेली ना.
1: हा हा हा हा
0: कमी पैसे, आम्ही 80 पैसे मध्ये तिकीट मध्ये चित्रपट घेतो.
1: म्हणजे नांदेडमध्ये तेव्हा 80 पैसे तिकीट होतं.
0: 60 पैसे, 80 पैसे, 1 रुपया 5 पैसे आपलं तिकीट होत.
1: अच्छा, कोणत्या टॉकीजचे पिक्चर बघतात, आठवतात का टॉकीजची नावं? ऐकूया गोविंद तुमच्या आवडीचं आझाद या चित्रपटातील तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो, नमस्कार.
1: आमच्या
0: हा, आकाशवाणी नांदेड केंद्र आणि कार्यक्रम आहे फोन फरमाइश.
1: गाण्याचं
0: मला आपलं नाव, गाव, काय करता हे सगळं ऐकायचं आहे.
1: अनिल बलराम सुरेशी बोलता, नरसिंहकर बोलता. आम्हाला गाणं काय सुरू साहेब?
0: कुठलं गीत ऐकताय?
1: आम्हाला इटू माऊली माऊली जगाची.
0: ठीक आहे अनिल, ऐकूयात आपल्यासाठी हे गीत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: श्रोत्यांच्या फोनवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात, फोन फरमाईश.
1: आपल्याशी संवाद साधला होता आनंद पंडित आणि राजश्री मिरजकर यांनी.
0: तांत्रिक सहाय्य लाभलं होतं शेख शब्बीर उस्मान नगरकर यांचं.
1: तंत्र निर्देशक बाबू डोली.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राहुल अत्राम.
1: फोन फरमाईश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. ऐकूयात ही जाहिरात.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

0: FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 38वा.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: देवस्थळी बाईंच्या फ्लॅटसमोरचा रस्ता पाण्यानं भरला होता. ऑटो जरा दूरच उभी करावी लागली. चालताना चिखलाचे शिंतोडे कपड्यांवर उडत होते.

ती हवेच्या जोरानं उलटी तिलटी होत होती. तिनं बेल दाबली. नकळतपणेच, पण बाईंच्या वेळेलाच इथं येत आहोत का आपण? साडेचारच झाले होते बहुधा. दार उघडलं. दारात त्यांचा मुलगा शंतनू. तो न बोलताच बाजूला झाला. कदाचित त्यानं तिला ओळखलंही नसेल. 6 वर्ष झाली, पण तिनं मात्र त्याला चांगलं ओळखलं. मनानं नोंद घेतलीच असेल. त्याखेरीज का इतकं लख्ख आठवेल? उंच पण जरा स्थूलही. सावळा रंग प्रोफेसरांचा, पण फीचर्स बाईंचेच कदाचित. डोळ्यात एक पिंगट झाक आणि बराचसा निर्विकार चेहरा. आता डोक्याला थोडं टक्कल समोरून. सगळे केस मागत जमा झालेले. ती त्याच कोचात बसली टीव्ही समोरच्या. बाई बसायच्या त्याच. तीच संध्याकाळची वेळ. मधून मधून यावेळेला असायचा तसा पाऊसही होता सुरू आणि समोरचा टीव्हीही तसाच निरर्थक सुरू होता. बाई असताना असायचा तसाच. कशी सुरुवात करावी हे तिला कळेच ना. हा करील तर बरं, पण आपण भेटायला आलो म्हणजे आपणच करायला हवी. मी पेपरमध्ये वाचलं आजच्या. आजारी होत्या का बाई? काय झालं होतं? थोडी आजारीच होती. सेरेब्रल थ्रॉम्बॉयसिस. ऍडमिट होत्या? हो, 8 दिवस. कळलं असतं तर मी आले असते. तिला अजून पुष्कळ बोलायचं होतं, विचारायचं होतं, पण हा आपला गप्पच. विचारलेलं तेवढंच सांगतो एखाद्या शब्दात आणि मख्खपणे. तुम्ही केव्हा आलात? तिनं विचारलं. 10-12 दिवस झाले. बाईंनीच फोन केला असेल का? त्या तर स्वतः आजारीच होत्या. की कामाच्या बाईंनी? एकट्या राहत होत्या. हे उसळत असलेले सगळेच प्रश्न. हा त्यांचा मुलगा तर काही बोलतच नव्हता. मग कुणी भेटायला आलं, तिच्याहून जवळचे असे आजूबाजूचेच. मग तिला थोडंसं कळलं की त्या फिरायला गेल्या संध्याकाळी तर रस्त्यातच पडल्या. दांडेकरांनी मग शंतनूला बोलावून घेतलं. दवाखान्यातून बाई घरी परतल्याच नाहीत. त्या एकटं फिरायला जायच्या नाहीत, घाबरायच्या. त्यांना हीच भीती असेल. तिला म्हणाल्याही होत्या त्या, तू चल माझ्याबरोबर फिरायला. मला ओळखलं का तुम्ही? मैथिलीनं शंतनूला विचारलं आणि तो नाही म्हणायच्या आधीच स्वतःच सांगून टाकलं. मी बाईंकडे येत होते. ती थांबली. काही दिवस कामाला. एका वाक्याचे 3 सुटे सुटे तुकडे करून ती बोलली. आता त्या शब्दांचं तिला काहीच वाटलं नाही. मी मैथिली. या ओळखीला तर इथं आता काहीच अर्थ नव्हता. कामाला कुणी आहे? एक मुलगा येतो. स्वयंपाक वगैरे करतो? हो. एक बाई होत्या ना? एक का? अनेक झाल्या. बाई कुणाशी पटवून घेणाऱ्या नव्हत्याच. भेटायला येणाऱ्यांपैकी कुणी म्हणाल्या. त्या बहुधा त्यांच्या रमीतल्याच होत्या. आता बोलू नये, पण कितीदा उपाशी राहायची वेळ यायची कुणी कामाला नसलं की. मग मीच डबा पाठवून द्यायची. हे कधीपासून? ती येत होती तेव्हा तर ही वेळ आलेली नव्हती. मग दांडेकर आले. मग तिला ते आल्याचंही बरं वाटलं. बाईंच्या जवळचे असे दांडेकर. त्या दोघांमधला तो जुना अपमानाचा प्रसंग तिला यावेळी महत्वाचा वाटलाच नाही. मग ती माहीत झालेलंच सगळं पुन्हा त्यांच्याशी बोलली. शंतनू उठून आतच गेला. येणारे लोक मग दांडेकरांशीच बोलत राहिले. तीही उठली, खोल्यातून फिरली. घराचं स्वरूप पुन्हा पूर्वीसारखंच, अगदी पार पूर्वीसारखं जेव्हा ती प्रथम बाईंकडे आली होती. बाई 8-10 दिवसच आजारी नसाव्यात, जास्तच दिवस कदाचित. प्रोफेसर देवस्थळींच्या खोलीत ती आली. शंतनू तिथं होता. तिनं खिडकीचा पडदा बाजूला केला. इथं तिनं एक दिवस अभ्यास केलेला. आता ते लाल मातीचे पहाड, ती मोकळी जागा.

ती शाळा, खिडकीतून दिसणारं दूरचं शाळेचं कंपाऊंड आणि प्रार्थना, काही नव्हतं. तिथं आता इमारती उभ्या झाल्या होत्या, उंचच उंच. दोन इमारतीत जागाही अगदीच कमी होती. हे सगळं केव्हा झालं? आपण केव्हा आलो शेवटले? काय हवंय? काय आहे? शंतनूनं विचारलं. काही नाही, असंच तर बघत होते. कॉफी करून देऊ का? त्यानं नुसतं पाहिलं, थोड्या आश्चर्यानं. या घराशी असलेली तिची जवळीक त्याला माहीत नसावी. तो नाही म्हणाला नाही, म्हणून मग तिनं कॉफी केली. बाहेरचं कुणी नव्हतं, दांडेकर एकटेच बसले होते. सारे गेले असतील, बोलण्याचेही आवाज नव्हतेच. तिनं दोन कप कॉफी केली, आलं टाकलं. एक कप शंतनूला दिला आणि एक दांडेकरांना. दांडेकरांनी आश्चर्यानं पाहिलं. शंतनूनं न बोलता कप घेतला. आणि तू ग? बाईंचा आवाज वाटला. तुझा कप? नको मला. ती पुटपुटली, कुणी काही न विचारताच, स्वतःशीच. रात्रीच्या जेवणाची सोय आहे? कुणी येणारे का करायला? तिनंच मग विचारलं. हो, एक मुलगा येतो, दांडेकर म्हणाले. निघते मी. तिनं दांडेकरांना सांगितलं आणि शंतनूकडे पाहिलं तर तो समोर नव्हताच.

0: मैथिली रोहिणीकडून आली तो दांडेकर बसलेली तिची वाट पाहत. आत्याही तिचीच वाट पाहत होती. दांडेकर असे येऊन बसल्यानं तिला फार अवघडल्यासारखंच झालं. गोपाळराव तर अगदीच मुखदुर्बळ, त्यांना तर दांडेकरांशी काही बोलता येईना. मैथिली आली आणि दोघांना अगदी सुटल्यासारखंच झालं. अरे तुम्ही, ती आश्चर्यानंच म्हणाली. मी मुद्दामच आलो होतो, ते म्हणाले. तरी तिनं का म्हणून विचारलं नाही. देवस्थळी बाईंच्या 10 दिवसात ती 2-4 गेलीच होती बाईंकडे. दांडेकरही येतच होते तिथं, त्यालाच जुडून हे येणं असणार. शंतनू गेले, तिनं विचारलं. नाही, पुढच्या शनिवारी निघेल तो, पण पुन्हा येणार आहे महिन्यानं. फ्लॅट आता नेहमीकरता बंद करायचा, सामान खूप आहे, काहीतरी तर करावंच लागेल. मी विकावं या मताचं नाही, शंतनू मात्र विकायचं म्हणतोय. मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅट हवाच, तुला काय वाटतं? मला? ती खूपच आश्चर्यानं म्हणाली. तिचा कुठं संबंध होता यात? तू एम ए झालीस ना? हो. आता काय करायचा विचार आहे? ते तिच्याकडे बघत म्हणाले. ती काही सांगायला जातानाच एकदम थांबली. हे विचारायचा यांना काय अधिकार? बघायचं, ती मोघमच म्हणाली. लग्न? ते थोडेसे हसतच म्हणाले.
1: श्रोते हो, आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

आत्ताच आपण आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग 38 ऐकलात आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

0: ऐकूयात पोलीस स्टेशन वजिराबाद यांच्याकडून प्राप्त निवेदन. अनोळखी मयत भिकारी पुरुष यांची ओळख आणि त्यांच्या नातेवाईकाचा शोध होण्याबाबत निवेदन. वर्णन याप्रमाणे: रंग सावळा असून चेहरा गोल आणि उंची अंदाजे 167 सेंटीमीटर आहे. बांधा सडपातळ असून अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असा पोशाख आहे. शरीरावर खून म्हणजे पायावर कोड फुटलेला आणि पोटावर तीळ आहे. सदरील व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास पोलीस स्टेशन वजिराबाद यांच्याशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक याप्रमाणे: 744-777-2085. निवेदन संपलं.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404-76-1252
2: 9404-76-1252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा. हॅलो फोन फरमाईश.
2: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
2: फोन फरमाईश.
3: सामान के साथ साथ रेल टिकट भी रख लिया ना बेटा?
4: टिकट की क्या जरूरत माँ, थोड़ी देर का ही तो सफर है.
3: क्या तुम्हें पता नहीं कि बिना टिकट यात्रा करना एक कानूनी अपराध है?
5: ध्यान रखें, वैध टिकट लेकर ही रेल यात्रा करें. अपने सफर को आसान बनाएं और देश की प्रगति में हाथ बटाएं. भारतीय रेल द्वारा जनहित में जारी.

0: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळची 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकरंग हा कार्यक्रम.
1: हिरमण जाधव आणि सहकारी सादर करीत आहेत पारंपरिक लोककला प्रकार वासुदेव. या भागाचे लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरमण जाधव. ऐकूया पारंपरिक लोककला प्रकार वासुदेव.

पायात चाळ, एका हातात चिपोळ्या, एका हातात टाळ आणि डोक्यावर शंकूच्या आकाराची मोर पिसांची टोपी असा पारंपरिक पोशाख परिधान करून घरोघरी दान मागत फिरणारा फिरस्ता लोक कलावंत म्हणजेच वासुदेव। प्राचीन काळापासून धर्मोपासनेचे आणि लोकशिक्षणाचे कार्य करीत नृत्य नाट्य आणि संगीताच्या साथीने लोकांच्या दारी जाऊन धर्मकथा सांगणारा, नीतिबोध करणारा आणि अध्यात्माची ओळख करून देणारा वासुदेव काहींच्या मते यादव काळात लोक जीवनात वावरत असल्याचे समजते। वासुदेव कृष्ण भक्त असला तरी अन्य देवतांचीही तो उपासना करतो। वासुदेवाभोवती धार्मिकतेचे वलय अधिक असते, त्यामुळेच लोक जीवनात त्याला आदराचे श्रद्धेचे स्थान प्राप्त होते। वासुदेवाची गाणी लोक जीवनात लोकप्रिय असलेल्या पुराणातील व्यक्ती घटना प्रसंग आणि परंपरेने रूढ असलेले कल्पनाबंध असतात। त्याच्या कथात्मक गीतांची धाटणी लोकगीतासारखी तर स्फुट गीतांची धाटणी शायरी रत्नांसारखी असते। अलौकिकाला लौकिक पातळीवर आणण्याची किमया त्याच्या गाण्यात केलेली असते। लोक जीवनातील नित्याच्या घटना त्याच्या गाण्यात वर्णिल्या जातात। वासुदेवाची बहुतेक कथागीते पौराणिक स्वरूपाची असून श्रीयाळ चांगुना, हरिश्चंद्र तारामती, श्रावणबाळ यासारख्या पुराण कथा, संत सखुबाई, संत जनाबाई यासारख्या संत चारित्र्याच्या कथा, तर चांदबोधल्या, शिराळ सेठ, आईचे काळीज यासारख्या सामाजिक कथा वासुदेवाच्या रसाळवाणीने सांगितल्या जातात। वासुदेवाच्या कथागीतातून देशभक्ती, पतिव्रत्य, सतीत्व, वचनांची पूर्ती, शाप उशाप, पाप पुण्य, पुण्याचा प्रभाव यासारखे कल्पनाबंध कथात्मगीतात अलौकिक पातळीवरून गुंफलेले दिसतात। रंजन आणि उद्बोधन यांचा मनोहरी मिलाप त्याच्या कथागीतात आणि स्फुट गीतातही पाहावयास मिळतो। वासुदेवाची कथागीतं दीर्घ स्वरूपाची नसतात, अत्यंत आटोशीरपणा या गीतात असतो। वासुदेव घरापुढील अंगणात भिक्षा मागावयास आला, त्याने आपल्या हातातील टाळ चिपळ्यांचा संगीत नाद, त्याचबरोबर तालात नाचतानाचा घुंगराचा आवाज ऐकून बाया बापड्या सुपात धान्य घेऊन येत त्याच्या झोळीत हे दान सन्मानाने टाकल्यावर दान पाव

याप्रमाणे अनेक देवदेवतांचे, संतांचे आणि स्थानिक परिसरातील देवदेवतांचे उल्लेख विशिष्ट चालीवर करतो. जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील वासुदेव याप्रमाणेच दानाची पावती देतात. आपल्या घरापुढे तुळस लावण्याची आणि तिला पूजण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रूढ आहे. ती तुळस अंगणात अथवा दारापुढे का लावावी याचं प्रबोधन करताना वासुदेव म्हणतो,

0: आपण दारापुढे तुळस मोठ्या आवडीने लावतो, पण बहुतेकांना तुळशीचं महत्व, तिचा गुणधर्म माहीत नसतो. तर हे ज्ञान वासुदेव आपल्या कवनातून सहजगत्या आपल्याला देऊन जातो. तुम्ही त्याच्या झोळीत जेही काही दान म्हणून द्याल त्याचा तो आनंदाने स्वीकार करतो आणि तुमच्या मनाचं समाधान करीत तुमच्या दानाची मौखिक पावती देताना वासुदेव म्हणतो,
1: जगजीवन रामा बाहर बंबरमा आर्य.

0: आणि सामाजिक आशयावर समाज प्रबोधनात्मक उपदेश करताना वासुदेव पुढे म्हणतो,
1: अरे ऐक पराण्या तुला सांगतो, हरिबंध राहू नको आणि तुझी भावांचा

0: या संगीतमय उपदेशाला आपल्या कानावर झेलून तो थेट अंतकरणात साठवण्याचा सल्ला जणू देऊन जातो. मानवाच्या अंगी असंख्य गुणदोष आहेत, सद्गुण आहेत तसे दुर्गुणही आहेत, आणि म्हणूनच की काय हा वासुदेव तुम्हाला आम्हाला दुर्गुणांचा त्याग करून सद्गुणांना अंगीकारण्यास सांगतो आहे. असा मोलाचा सल्ला जेव्हा सकाळच्या प्रहरी कानावर पडतो तेव्हा काही अंशी आपल्या मनाची परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. मंडळी, आपण आपल्याला मुलगा व्हावा म्हणून देवाला नवस करतो, मुलगा होतो आणि तोच पुढे कसे पांग फेडतो याचं वर्णन करताना कलियुगात बोकाळत असलेला स्वार्थ, नीतीमूल्यांचा होत असलेला ऱ्हास आणि आपल्याच माणसांना यातना देणारे वर्तन, बदलत्या वृत्तीचे दर्शन तुमच्या आमच्या पुढे मांडताना वासुदेव म्हणतो,
1: दुनिया बालट निघाली कशी कली फिरली, अरे लबार दुनिया बालट निघाली कशी कली फिरली, डोळ्यावर

अशा प्रकारे समाज जीवनात जे दिसतं ते तशाच तसे, पण आपुलकीच्या भावाने, अंतरीच्या तळमळीने हे सर्व आपल्या गाण्यातून तो आपल्याला मार्गदर्शन करतो की हे योग्य नाही, हे योग्य नाही. अशा प्रकारे समाज जीवनात जे दिसते ते तशाच तसे, पण आपुलकीच्या भावाने, अंतरीच्या तळमळीने हे सर्व आपल्या गाण्यातून तो आपल्याला मार्गदर्शन करतो.

0: करतो की हे योग्य नाही, हे योग्य नाही. अशा प्रकारे समाज जीवनात जे दिसते ते तशाच तसे, पण आपुलकीच्या भावाने, अंतरीच्या तळमळीने हे सर्व आपल्या गाण्यातून तो आपल्याला मार्गदर्शन करतो की हे योग्य नाही. त्याचा हा सल्ला वास्तवाचं सत्य रूप असल्याने समाज मनाला ते सहज भावते. माणसाला अनेक प्रकारचा गर्व अहंकार असतो, कुणाला पैशाचा, कुणाला पदाचा, कुणाला इस्टेटीचा, तर कुणाला आपल्या अक्कल हुशारीचा, तर कुणाला आपल्या बाहुबळाचा अहंकार असतो. अशा अहंकारी, गर्विष्ठ, अभिमानी माणसांचं परिवर्तन व्हावं, त्याला गर्वमुक्त करण्याच्या उद्देशाने अथवा त्याने कोणत्याही प्रकारचा गर्व करू नये यासाठी वासुदेव आपल्या गाण्यातून समाजाला काय सांगतो ऐकूया.
1: अरे अभिमानानं कैक बुडाले सांगू कोण कोण, अरे अभिमानाने कैक बुडाले सांगू.

0: मंडळी, असे पुराणाचे दाखले देऊन तुम्ही गर्वमुक्त व्हा, कारण गर्वाचे घर सदा खालीच असते असं तुमच्या आमच्या मनावर बिंबविण्यासाठी वासुदेवानं रावणाचं, दुर्योधनाचं आणि भस्मासुराचं उदाहरण दिलेलं असल्यानं आपणही आपलं वर्तन करताना 10 वेळा ह्या पुराणातल्या दाखल्यांचा विचार करतो. आपल्या मनाला ते ठसतं आणि आपण त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारची गाणी गाऊन हा वासुदेव समाजाचा एक प्रकारचा शिक्षकच ठरतो. वासुदेवाच्या गाण्यामध्ये बहुतांश आत्मकथागीते, स्फुटगीते, ओवी सदृश गीते, कुटात्मगीते यांचा जास्त भर असतो. त्यातलाच एक कथात्मपर गीतांचा प्रकार वासुदेवाच्या मुखातून आपल्या कानावर कशा पद्धतीने पडतो ते ऐकूया.
1: अरे भक्ता मध्ये भक्त निवडला कबीरदास भला.

मंडळी, अशा या कथागीतातून हा वासुदेव बरंच काही सांगून जातो. सत्शील वृत्तीच्या, त्यागी वृत्तीच्या माणसांच्या जीवनाचे चित्र प्रकट करताना समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींना कसे नामोहरण करायचे, त्यांचे कसे प्रबोधन करायचे, ते अशा प्रकारच्या गीतात कथा सांगून त्या कथांनी माणसाच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे अशा पद्धतीने सांगायचा, हा या वासुदेवाचा नित्यनेम. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नामवंत साधुसंत होऊन गेले. त्यांनी विठ्ठलाच्या भक्तीत आपले उभे जीवन घडविले. या भक्तांसाठी वेळोवेळी विठ्ठल पांडुरंग कशा कशा रीतीने धावून आले आणि सहाय्यभूत झाले त्याचे वर्णन आपल्या गाण्यातून समाजापुढे मांडताना वासुदेव म्हणतात.

श्रोते हो, नामदेवाच्या कथात्म गीतांची भाषा लोकभाषा असल्यामुळे त्याची कथागीते लोकांना सहजगत्या समजतात. लौकिक जीवनातील नित्याच्या घटना तो कलात्मकरित्या गुंफत असल्यामुळे लोकांच्याही तो आवडीचाच ठरतो. मंडळी, आज बदलत्या समाज जीवन प्रवाहामुळे वासुदेवाला आपली पारंपरिक वैशिष्ट्ये टिकून ठेवणे अवघड बनत आहे. लोकांचेही त्याच्याकडे पूर्वीसारखे लक्ष नाही, त्यामुळे वासुदेव ही लोक परंपरेतील लोककला आता लोप पावण्याचाच जास्त संभव दिसून येतोय. कारण गेल्या काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रात गावोगावी दिवसातून नाहीतर आठवड्यातून तरी एकदा हा वासुदेव दान पावलं म्हणत गावातून वाड्यापाड्यातून मळ्याथळ्यातून दिसायचा. पण आता आता मात्र महिनोन महिने वर्षोन वर्ष तो दिसत नाही. मंडळी, असं का व्हावं?

श्रोतेव, आताच आपण लोककला रूपरंगाच्या ह्या भागामध्ये पारंपरिक लोककलेचा वासुदेव हा प्रकार ऐकलात. लेखक आणि सादरकर्ते शाहीर हिरामण जाधव, यामध्ये सहभागी कलावंत निवेदक हिरामण जाधव, गायक वासुदेव यशवंत पाटील, संगीत साथ होती हार्मोनियमवर सुमंत गायकवाड, तुणतुणे केरू भोर, ढोलकी आनंद केदारे आणि प्रकाश साबळे, खंजेरी बजरंग दळवी उत्तम जाधव, टाळ अविनाश निर्भवणे, झांज चंद्रभान पवार, घुंगरू कांता नगराळे. शीर्षकगीत रचना होती शाहीर हिरामण जाधव यांची आणि शीर्षकगीत गायक होते सुमंत गायकवाड. संकल्पना उत्तम कोळगावकर यांची. निर्मिती सहाय्य आणि निवेदन रिपीट. निर्मिती सहाय्य होतं जयंत ठोंबरे आणि रेखा महाजन. ही आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती होती.

आपल्या सोबत आहे आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र. सकाळची 11:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरेली सफर सुरू करूया. सोनू निगम यांच्या स्वरातील त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या नुसरत बद्र यांच्या अल्बम गीत रचनेने.

अली घनी यांनी संगीतबद्ध केलेली पंकज उदास यांच्या स्वरातील मीर ताकी मीर यांची गझल आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आम्ही आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम इथंच संपन्न करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर दुपारी ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यानकला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आहे आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती. की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न, वस्त्र, निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा, महाविद्यालय. यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रम सुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगाव मधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये, 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
0: वा, तुमची ही प्रेरणा, हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांना

0: मध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
1: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे, तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला तीन वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य आहे त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं, ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
0: बरोबर.
1: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे. आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात मुलांमधनं इंटरॅक्शन करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्य सारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
0: बरोबर.
1: हा, त्याच्यामुळं फक्त उत्तरं लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
0: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
1: निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
0: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
1: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधींनी तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे, कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून रामशेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही, त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही, तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे. आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. या व्यक्तींच्या विचारांनी म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाउट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल स्वातंत्र्य मिळवण्याचा

0: लढा म्हटला जाईल, तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं. आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधी नाही, तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता, अहिंसा, शांतता, मानवता, भूतदया, हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास, ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत. आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल. आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं, त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली, तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे. आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई, आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे. म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून, पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर, त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो. या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार, मूल्य, संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे. आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर, आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून, समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो, ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली, अगदी छोटीशी, तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं तेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्या फक्त आपण आचरणातून आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, ही आजची गरज आहे.
1: हो खरं. आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिकरित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांत कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहेत त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील म्हणजे आई वडील घरात नको, ते वृद्धाश्रमात हवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो. विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी आजोबा आई वडील मामा मावशी ही

0: ती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी दोन चार संवादात्मक गोष्टींसाठी माहिती,
1: खरं आहे
0: ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
2: खरंच आहे. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो मग मामा कोण मावशी कोण आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात. तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके रुद्ध असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
2: म्हणजे
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे. म्हणून काही मुलांना माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बा. असं मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्यात आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे जे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघा बा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
2: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं किंवा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले, तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे पण मोबाईल पाहण्यामध्ये ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईलमध्ये बऱ्यापैकी जातो. तर तो
2: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचंय. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते. तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
2: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे. तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित

0: लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेट कार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेट कार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता तेव्हा.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते, तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला, ते तू एका वहीवर लिहून ठेव. जा हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून, गोनी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले.

0: काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव जा. मग हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी ए कुलकर्णींपासून, गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडस लिहू लागले की नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला, आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे
0: पूर्णपणे वेगळी आहे, अगदी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचा असेल तर लेखनाशिवाय, लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणारं, स्त्रियांशी जुळणारं असं लिहित गेले.
1: खूप छान, तुम्ही तुमचा अनुभवही सांगितला. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं, आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही, त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते, ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ, आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार, त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे, की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारणे

0: याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नाही त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन, लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा, आणि त्यासोबतच वाचन, लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी, महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायन्स सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढे अर्थार्जनाच्या, रोजगाराच्या उत्तम संधी सुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे. आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई, तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जाती व्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जाती व्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह

कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे, स्त्री शक्ती महान आहे, जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये, त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवनसाथीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते, पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो. त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचा खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने, परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण

सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी पुरुषप्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिका प्रधान आहेत. गावकुसा बाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो. मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा, त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70 दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत. दुर्गासारखी नायिका भटक्या जमातीतील आहे. काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत. त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे. त्यांनाही भावना आहे, मन आहे याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायिका आहे. मात्र प्रतिमाच वास्तव

0: तो तेला जिवंत करते, हे जे जिवंतपण आहे तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्रीवर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्य रत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींनो, आताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आलीय. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

श्रोतेहो, आताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपा यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशल इनामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा ठीक एक वाजलाय. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून विविध भारती सेवेचे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आती है।
1: और बताएंगे क्या जगह है मुकेश की उनके जीवन में।
2: वो उनकी तो एक दिल में छवि ऐसी है कि जिसको बोलते ना कि पूजा जाता है।
3: वो अगर होते तो शायद मैं पैर पकड़ के बैठा ही रहता।
1: याद रखिए 21 और 22 जुलाई शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
0: सुनो जी सुनो हमारी भी सुनो।
1: भाई हमने अपने श्रोताओं से ये पूछा था कि इमोजी के बारे में उनकी क्या राय है, तो बहुत सारे श्रोताओं के कमेंट्स आए हैं। और एक श्रोता लिखते हैं कि पत्र लिखते और पढ़ते वक्त जो भाव मन में आता है।
4: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देता है। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। आता बातम्या विस्तारानं। भारतात खाजगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे। या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल। हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे। या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली। या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली। संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे। या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत। हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन

गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील एसआयआर म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे. संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग 7व्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर 2 तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवेत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत

0: पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅले मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूत यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम. आमची यानंतरची उद्घोषणा ऐका लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: बीड जिल्ह्यात 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू. सिरसाळा इथं जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ. आणि जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकास कामांसह विविध कार्यक्रम.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती.
3: बीड जिल्ह्यातल्या सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये 30 दिवसांची विशेष एकल वापर प्लास्टिक बंदी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचं उद्घाटन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. जनजागृती, तपासणी, दंडात्मक कारवाई आणि प्लास्टिकमुक्त शहर उपक्रम अशा टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण अभियानाला बीड तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाकडून विशेष शिबिरं, घरभेटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरण्याचं काम सुरू आहे. ग्रामीण भागातही प्रशासनानं विशेष शिबिरांच्या माध्यमातून मोहिमेला गती दिली असून तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली इथल्या विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. परळी वैजनाथ तालुक्यातल्या सिरसाळा इथं जलसंधारण, वृक्ष संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जलवृक्ष समृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नदी पुनरुज्जीवन तसंच तलावांच्या खोलीकरणाच्या कामांमुळे भविष्यात पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल असं सांगितलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार थेट 44 प्रवाशी उपलब्ध होताच पर्यटन बससेवेचं नियोजन करण्यात आलं असून धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट

0: देण्यासाठी नागरिकांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कमी खर्चात आणि सुरक्षित पद्धतीनं विविध प्रसिद्ध स्थळांचं दर्शन घेण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या संपूर्णता अभियान 2.0 जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आढावा घेतला. वडवणी तालुक्याचा विकास आराखडा गतिमान करतानाच यामध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी यंत्रणेला दिला. बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाचा संत मुक्ताई मार्ग म्हणून भव्य नामकरण सोहळा 11 जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. संत मुक्ताईंची पालखी बीड शहरात 2 दिवस मुक्कामी होती. याच पार्श्वभूमीवर बीड नगर परिषदेनं सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या सहमतीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बीडच्या ऐतिहासिक शहनशहावाली दर्गा परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या सुसज्ज जनसुविधा केंद्राचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाअंतर्गत या केंद्राची उभारणी झाली असून हे केंद्र भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. बीड नगर परिषदेत स्थायी समितीची महत्वपूर्ण बैठक झाली. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं काही भागातून नागरिकांच्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी येत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत प्रशासनानं तातडीनं आवश्यक त्या सर्व तांत्रिक सुधारणा कराव्यात आणि बीडकरांना स्वच्छ शुद्ध आणि वेळेवर पाणी पुरवठा करावा अशा सूचना नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी दिल्या. उस्मानाबाद लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार बसवराज पाटील यांचा विजय झाला. त्यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. बीड जिल्ह्यातल्या 6ही विधानसभा मतदारसंघात स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत विकासकामं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठका आणि विविध कार्यक्रम घेण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. आमदार धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघात कृषी विभागाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळेत बियाणे आणि खतांचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले. तसंच मतदारसंघातल्या ग्रामीण आरोग्य केंद्रांना भेटी देऊन औषध साठ्याची पाहणी केली. आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते केज मतदारसंघात महिला सक्षमीकरण आणि कौशल्य विकास केंद्रांच्या उपक्रमांचं उद्घाटन झालं. आमदार विजयसिंह पंडित यांनी गेवराई मतदारसंघातील विविध रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामांची पाहणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव आणि धारूर भागातील सिंचन प्रकल्पांची पाहणी केली. धरणातील पाणीसाठा आणि कालव्यांच्या दुरुस्तीबाबत त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. आमदार सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा शिरूर भागातील दुष्काळी गावांसाठी राबवण्यात येणाऱ्या पाणी योजनांची पाहणी केली.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
2: मिलेगी एक श्रोता है जो लिखते हैं कि एक जमाना था जब आई लव यू कहने से पहले लोग खत लिखते थे. उस खत में जल्दीबाजी नहीं होती थी, इंतजार, अपनापन और ढेर सारे एहसास होते थे. ये हमारे श्रोताओं के कमेंट्स हैं. बहुत सारे कमेंट्स हैं, तमाम कमेंट्स को शामिल करना बड़ा मुश्किल है, लेकिन मुख्य मुख्य कमेंट्स को मैं शामिल करता चला जा रहा हूं और आज के कार्यक्रम को आगे बढ़ाता जा रहा हूं. अब जरा सोचिए कि दिल की बात कहने की जो झिझक है उसे साहिर लुधियानवी ने इस गाने में किस तरह से पिरोया है. फिल्म का नाम आप बताइएगा और साथ में ये कि क्या कभी आपको भी ऐसा लगा कि आज मुझे कुछ कहना है और फिर लगा छोड़ो अब क्या कहना है, यानी आप संकोच संकोच में रह गए.

आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम वनच्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी

यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली आहे. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन, व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत, बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफे विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफिल्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं.

त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे, अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते, असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही. आता
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?
0: हो. नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवाणीच्या भटकंती या कार्यक्रमात.
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो. नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते.
1: बरोबर.
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो.
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो. आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरली आहे, आता खरं फिरण्याचं सीझन आहे.
0: हा, फिरायला जातो म्हणे. मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते.
1: नको नको नको नको नको.
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला. उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं. मग यासाठी लवकर उठायचं होतं. लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना. आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोशावर झोपलो, हा उठवेल म्हणून. पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील, पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ. आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला. सगळा प्लॅन फ्लॉप झाला.
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं.
0: वा वा वा वा. पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याचं काय?
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी.
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना. आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं.
1: हो, हे जमतंय. आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जरी यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात.
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया,

0: आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया.
1: येस, व्हाय नॉट. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ, त्यात काय.
0: ओके, स्टे ट्यून्ड.

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाईट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाईट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाईट सुरू नाही आहेत, सुरू व्हायचे आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना, आणि नाही फ्लाईट तर ट्रेन बस आहेच की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरावरूनही सार्वजनिक आणि खासगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खासगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
0: आणि फ्लाईटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
1: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
0: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
1: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
0: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वतरांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
1: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
0: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
1: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होत.
0: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
1: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जात.
0: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
1: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
0: म्हणजे एक परफेक्ट मान्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
1: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट्स पाहायला मिळतात, त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोझरी पॉइंट

0: हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबानंतर महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेळघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे जायला. जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर उचलले पण होते ना.
1: हो, ते तर मी सांगितल्यावर.
0: हो, ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलिच्छ ठिकाणी आपण जातो का?
0: नाही.
1: हा, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलिच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
0: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
0: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
1: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
0: हो हो, का नाही.

0: तर मित्रांनो आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स वर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग, द्वारक केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आदरात
2: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
1: आपुलकी या घरात।

श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
0: बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी त्रिस्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही, असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत, तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावं, असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्हीआयपी दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत, अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल, असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला, तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खाजगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, स्वरगंधर्व सुधीर फडके, घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे।
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।
2: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते। मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये।
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते।
2: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। वनिता मंडळ।
4: लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
4: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
4: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
4: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
2: प्रवेश निःशुल्क।
4: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
2: उत्सव नवचैतन्याचा।
5: श्रोतेहो, अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता।

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रुपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसं

0: केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या वहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातली पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरीडे. जे 89 किलोमीटर वन वे आहे, तर ह्या 4 ट्रिप्स एव्हरीडे होते. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरचे ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर. 2600 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय? तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या. त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावरून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर याचा सुरू झालेला आहे. जिंद सोनीपत सेक्शन का? तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युएल असतं, दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरने फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवर. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युएल कधी करावी लागेल? तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युएल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखंच 5 रुपये पर मिनिमम फेअर आहे. तिकीटमध्ये काही फरक नाही आहे. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे ही वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेन सेट आहे. 1200 horsepower फ्युएल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवत आहे आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा उटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्व्हिस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी? तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवत आहे. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स या सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली. पण दिस इज वन ऑफ द

0: मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300 अधिक रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 वर्षाच्या गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 1132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि बारामती स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस, इटवारी जंक्शन, आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील 132 स्थानकांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. बारामती हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. बारामती स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
3: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज

0: 35 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, ऊर्जा कार्यक्षम एलईडी, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
1: श्रोते हो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

नमस्कार मंडळी. मंडळी, आजही शनिवार, भारतीय सौर, 27 आषाढ, शके 1948, दिनांक 18 जुलै 2026. किसानवानिया शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मी मधुकर गजभारे आपल्या सर्वांचं करतोय हार्दिक स्वागत.

0: त्यामध्ये द्वंद्व मनस्थिती असते आणि त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी नेहमी आपल्याला तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळत असते. आशाच्या अनुषंगाने किसानवाणीमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण करतो आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती इत्यंभूत माहिती योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी यासाठी तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपण अवलोकन करून आपल्या शेतीमध्येच नव्हे तर आपण जी कोणती योजना राबवत असेल किंवा पशु पक्षी पशुधन आहे यांची काळजी घेताना कशी काळजी घ्यावी काय घ्यावी आणि काय करावं काय नाही करावं या संदर्भात आपण बोलणार आहोत. आणि आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये कुक्कुटपालन करिता शेड उभारणी कशी करावी, शेडच्या संदर्भात आपण इत्यंभूत माहिती कशी करावी, काय काय योजना आणि कशी दक्षता घ्यावी या माध्यमातून आपण बोलणार आहोत. आणि या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर निहाल अहमद मुल्ला साहेब आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये यांना आपण बोलवलं आणि विषय विशेषज्ञ आहेत ते आणि पशुवैद्यक शास्त्र यांच्या विषयाच्या अनुषंगाने ते मी पशूंच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन करत असतात. सर, याच्यापूर्वी आपण संवाद साधलेला आहे, परत आपली खूप दिवसांनी भेट होत आहे. तर सर्वप्रथम आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार सर.
0: तर जसा आपला विषय आहे की कुक्कुटपालन करिता शेड उभारणी कशी करावी आणि काय काय त्याला गोष्टी आवश्यक आहे ते या संदर्भात आपण बोलूया. जसं आता आपल्याकडे पशुधन आहे, जसं गाई म्हशी वेगळ्या असतात, शेळ्या असतात, त्याच पद्धती कुक्कुटपालन ही आपण बहुतांश आपले शेतकरी बांधव करत असतात, पण योग्य पद्धतीने कसं करावं, काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसते. तर मला एक सांगा की कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी आता मला एखादी योजना घ्यायची किंवा कुक्कुटपालन करायचं आहे तर मी काय काळजी घेतली पाहिजे आणि कशी सुरुवात केली पाहिजे, कोणत्या गोष्टी मला माहीत हव्या.
1: तसं आपण शेतीसोबत पशुपालन हा व्यवसाय पूर्वीपासून करत आहोत.
0: बरोबर.
1: आणि त्यातही शेळी पालन, गाय पालन, गोपालन असेल, म्हैस पालन,
0: बरोबर,
1: हे विषय आपण पारंपरिकरित्या करत आलोय. किंबहुना आपण कुक्कुटपालन हा देखील पारंपरिकरित्या करत आलो, पण आपल्याकडे ते पद्धत आहे ती परस बागेतील कुक्कुटपालन ही पद्धत आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे आपल्या अंगणामध्ये 10 ते 15 कोंबड्या ठेवायच्या आणि त्यांना खायला प्यायला थोडं बाहेर सोडायचं आणि त्यांच्यापासून मिळणारं उत्पादन
0: तेवढंच घ्यायचं,
1: एवढंच फक्त आपण करत होतो. पण आता काय झालं की काही कालांतराने आपल्याला त्याचं कमर्शियल लेवलवरती म्हणजे औद्योगिकरित्या व्यावसायिक स्वरूपामध्ये त्याचं आपल्याला पालन करणं आपल्याला
0: काळाची गरज झाली
1: आहे. आता ती काळाची गरज झालेली आहे. मग त्यासाठी काय आहे की ब्रॉयलर फार्मिंग किंवा मांसल कोंबड्यांचे उत्पादन घेणं किंवा त्यांचं फार्मिंग करणं किंवा अंडे देणाऱ्या कोंबड्यांची पालन करून त्यांच्यापासून उत्पादन घेणं हे व्यवसाय त्या प्रारूपाने उदयास आले. मग त्याच्यानंतर झालं काय की हे जे पक्षी आहेत यांचं आपण त्यांची उत्पादन क्षमता खूप वाढवली आहे.
0: बरोबर.
1: म्हणजे विविध प्रयोग करून त्यांची उत्पादन क्षमता वाढवली, पण त्यांच्या ठेवण्यामध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये किंवा त्यांच्या संगोपनामध्ये आपल्याला तेवढीच काटेकोरपणा व्यवस्थापन करावं लागते, त्यानंतरच त्यांच्याकडून ते उत्पन्न आपल्याला मिळू शकते.
0: म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील काळजी घ्यावी लागते. जसं आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याच पद्धतीने आपल्या पशुधनाची काळजी घेणं आवश्यक आहे.
1: बरोबर. म्हणजे सगळ्या पशुपालनाच्या व्यवसायामध्ये व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात जास्त स्पेसिफिक काम म्हणजे विशेष कामं महत्वाची कामं केल्यानंतरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळतं हे त्याच्या मागे रहस्य आहे, त्याच्या मागचं गणित आहे. तर साधारणपणे कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी म्हणजे या शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळायचं आहे तर त्यांनी सुरुवातीला स्वतःचं चिंतन करणं आवश्यक आहे की ज्या आपल्या गावामध्ये कुठल्या कोंबड्यांना, कुठल्या पक्ष्यांना, कुठल्या उत्पादनाला जास्त मागणी आहे. म्हणजे मांसल कोंबड्याला आपण व्यवसाय केला तर आपल्याला त्याचं मार्केट उपलब्ध होऊ शकतं का, किंवा आपल्या गावात जर अंडे जात असतील, अंडे घेणाऱ्या संख्या जास्त असेल तर त्याचा आपण वापर करू शकतो, त्या पद्धतीने कुक्कुटपालन करू शकतो, किंवा गावरान देशी पक्ष्यांची मागणी असेल तर त्या पद्धतीने करू शकतो. आता ह्या तिन्ही विभागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने शेडची निर्मिती करावी लागते.
0: बरोबर.
1: पण आपण सर्वसाधारणपणे जास्त करून केलं जाणारं जो मांसल कोंबड्यांचं उत्पादन आहे त्या विषयावरती आपण जास्त करून भर देऊया. तर ह्यामध्ये सुरुवातीला पक्षी आपली जागा किती आहे आणि आपल्याला किती क्षमतेचं शेड उभारायचं आहे याचा एक अंदाज घेणं आवश्यक आहे. साधारणपणे 2000 पासून 5000 पर्यंत क्षमता असलेले शेड उभारणे आपल्याला सोयीस्कर करू शकतो. एका शेतकरी कुटुंबाकडून एवढं व्यवस्थापन करणं सोपं आहे. त्यानंतर शेडसाठी लागणारी जागा, त्याला लागणारं पाणी, त्याला लागणारी इलेक्ट्रिसिटी, त्याला लागणारं मजूर व्यवस्थापन किंवा त्याला लागणारं प्रवास म्हणजे दळणवळणाची व्यवस्था या सर्व गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्या पक्ष्यांसाठी लागणारं मूळ त्याच्यामध्ये खर्च जो होतो तो शेड उभारणी सोबतच सगळ्यात जास्त होणारा खर्च जो आहे तो खाद्याचा आहे.
0: माझा प्रश्न तोच आहे तुम्हाला की आपण बरेच वेळा असं होतं की आपले शेतकरी बांधव कुक्कुटपालन करत असन किंवा दुग्ध व्यवसाय करत असन किंवा इतर कोणत्या गोष्टी असेल तर त्याचं व्यवस्थापन करणं तेवढं सोपं नसते.
1: नाही,
0: करताना आपण असं वाटतं की आपण ते सोपं आहे, पण जेव्हा आपण त्यामध्ये त्या कामामध्ये गुंततो आणि काम करू लागतो तर हळूहळू अडचण अडचणी वाढतात. एक अडचण सोडवली का दुसरी उभी राहते. तर कुक्कुटपालनच्या संदर्भात जेव्हा आपण शेड उभारणी करतो, जागा बघितली, जागा पक्की केली आणि आपल्याला

0: मंडळी, आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात ऐकूयात कुक्कुटपालनासाठी शेड उभारणी. याविषयी डॉक्टर निहाल अहमद मुल्ला यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत.
1: किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना राहुल आत्रामचा नमस्कार. बांधवांनो, शेतीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणं, शेतीच्या माध्यमातून आपल्या देशाला प्रगती देणं आणि या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेणं हे सर्व आपल्या शेतकरी बांधवांना माहीत आहे. पण आपण जेव्हा एखादी योजना राबवतो, योजनेचा लाभ घेतो, पण त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला ज्या पशुधनाची काळजी घ्यायला पाहिजे, पशुधनाची काळजी कशी घ्यावी, त्यांच्यासाठी काय काय आपण उपाययोजना करावं, अशा अनेक गोष्टीचं आपल्या

0: इतक्या बाय इतकाचा शेड करायचा आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. पण शेड उभारणी करताना नेमकी काळजी कशी असावी? कारण कसं आहे की आपल्याकडे उष्ण तापमान आहे, आपल्याकडे थंडीचं वातावरण आहे, आपल्याकडे पाऊस पण तेवढ्याच मोठ्या प्रमाणात होतो. मग अशा वेळेस देखील आपल्याला पक्ष्यांची या काळजी घेणं आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या पशुपक्ष्यांची काळजी मोठ्या प्रमाणात आणि विविध पद्धतीने घ्यावी लागते. कारण टिनाचं शेड केलं तरी गरमी होईल. मग आपण जेव्हा शेड उभारू तर वातावरणरूप असणं आवश्यक आहे. कसं करावं ते काय असतं
1: याच्यामध्ये मूळ शास्त्रीय मुद्दा हा आहे की कुक्कुट पक्षी जे आहे म्हणजे कोंबडी आहे त्याचं शरीराचं स्वतःचं तापमान हे 42 ते 43 डिग्री सेल्सिअस राहतं. तर त्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन देण्यासाठी त्याला वातावरणाचं तापमान जे आहे ते साधारणपणे 25 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ठेवणं अपेक्षित आहे. तेव्हाच तो चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो, तेव्हाच तो चांगलं उत्पादन देऊ शकतो. ह्यासाठी आपण शेड निर्मिती करतो तर ह्या गोष्टीचा त्याच्यामध्ये सर्वसर विचार करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ आता समजा आपण शेडमध्ये लोखंडी म्हणजे मेटलचे पत्रे वापरले तर खाली आपल्याला उष्णता झळ येते आणि पक्ष्यांना म्हणजे जे तापमान आहे ते मेंटेन होत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी सिमेंटचे पत्रे वापरले. पक्ष्यांच्या शेडच्या दोन्ही बाजूला आपण जागा ओपन ठेवतो, त्या ठिकाणी जाळी लावतो, भिंत न बांधता जाळी लावतो. त्याच्या मागे कारण हे आहे की हवा खेळती राहावी. त्याच्यानंतर पक्ष्याची शेड निर्मिती करताना जी दिशा आहे ती नेहमी आपण पूर्व पश्चिम ठेवावी, जेणेकरून सूर्यप्रकाश थेटपणे आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये येऊ नये. त्याच्यानंतर जे शेड आहे ते बांधकाम करताना जी खालची जमीन आहे ती जास्त उथळ भागामध्ये म्हणजे उंचावर ऍक्च्युली असावी, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे आलं तर ते थांबणार नाही. याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी मशाळ जमीन किंवा पाणथळ जमीन असेल तर ते खचण्याची शक्यता असते. त्यासोबत दळणवळणाच्या सोयी शेडच्या जवळ असणं आवश्यक आहे, कारण तुमच्या दर बॅचला पोल्ट्री पिल्लांसाठी पोल्ट्रीच्या खाद्यासाठी गाडी येणे किंवा पोल्ट्री तयार झाल्यानंतर घेऊन जाण्यासाठी देखील
0: ट्रान्सपोर्टेशनचा जो प्रश्न
1: जवळ असावं. पण ट्रान्सपोर्टेशन एवढंही जवळ असू नये की पक्ष्यांना येणार जाणाऱ्या गाड्यांचा त्रास होतो, असंही असू नये. तिथे लाईट असावं, पाणी असावं, मजुराला राहण्याची व्यवस्था असावी किंवा मजूर उपलब्धता सोपी राहावी. या व्यतिरिक्त शेड उभारणी करताना साधारणपणे पक्कं बांधकाम करून उभारणी केल्यास आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो, याने आपल्याला रोगराई टाळता येते. पक्कं बांधकाम म्हणजे काय? तर साधारणपणे खाली जो पाया आहे तो 3 ते 4 फुटापर्यंत उंच पाया करून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याला एक रॅट प्रूफ एरिया म्हणजे आपण जसं स्लॅब टाकतो, सज्जा टाकतो, त्याच्या पद्धतीने 3 ते 4 फुटावरच एक सज्जा टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून उंदर वगैरे जे आहेत, उंदर असेल, साप असेल, तर या प्राण्यांना शेडमध्ये प्रवेश करता येत नाही. त्याच्यानंतर त्या स्लॅब नंतर 1 फुटाची भिंत साधारणपणे घेणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यावरती जाळी घेणं आवश्यक आहे. तर खालच्या स्लॅब पासून वरच्या टोकापर्यंत म्हणजे शेडच्या वरच्या टोकापर्यंत जे अंतर आहे ते साधारणपणे 8 फूट एवढी उंची असणं आवश्यक आहे आणि शेडच्या मध्यभागीची जी उंची आहे ते किमान 12 फुटापर्यंत असणं आवश्यक आहे आणि जो स्लोप असतो त्या स्लोप असणं ठेवणं आवश्यक आहे आणि जे पन्हाळे आहे ते देखील 2 फुटापर्यंत बाहेर काढलेले असणे आवश्यक आहे. याचं कारण हे आहे की उष्ण वातावरणामध्ये जास्त गरमीचा त्रास होऊ नये म्हणून पत्र्याची उंची आपण हाईटमध्ये ठेवली. पावसाचं पाणी शेडमध्ये येऊ नये म्हणून 8 फुटानंतर आपण पुन्हा 2 फुटाचे त्याला पन्हाळे वेगळे काढून घेतो, त्याने झडप आतमध्ये येत नाही आणि आपल्याला त्या सज्जावरती उभारून काम करताना देखील 8 फुटाची उंची सहजपणे आपल्याला ऍक्सेस कर आपल्याला वापरता येते. पडदे वर खाली घेणे असेल, हे सगळे रोजच्या कामाची आपल्याला तिथं व्यवस्थापन करता येतं. तर हे साधारणपणे शेडचं स्ट्रक्चर उभं करताना असा आपण विचार करावा.
0: आता जसं तुम्ही म्हटलं की शेड आपण बांधलं सगळं केलं, पण शेड उभारणी करत असताना काय करू नये हे देखील तेवढंच महत्वाचं असतं.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण घर बांधणं जसं आपल्याला वाटतं की आपलं घर बांधणं तर बेस पक्का पाहिजे,
1: पक्का बरोबर
0: ना बरोबर, पण कधी कधी बेस चुकला तर घर पडायला मागे पुढे लागणार.
1: बरोबर.
0: तर उभारणी करताना आपण कोणती काळजी घ्यावी, काय करू नये?
1: शेतकरी काय करतात की पक्कं बांधकाम करायच्या ऐवजी शेतकरी काय काय वेळेस पर्यायी जाळी म्हणजे हलक्या क्वालिटीची जाळी बसवणे, पत्रे सिमेंटची न बसवता लोखंडी बसवणे, किंवा त्याच्यानंतर जे जमिनीपासून जी उंची आहे मी जे 4 फुटाचे म्हणतो तिथे ते 4 फूट घेत नाही, तिथे 1-2 फुटच घेतात. रॅट प्रूफ एरिया जो की उंदरांसाठी बचावात्मक आपण जो व्यवस्था करतो ती करत नाहीत.
0: बरोबर.
1: जे काम करणारे मजूर लोक आहेत त्यांची व्यवस्थापन देखील त्या शेडमध्येच करतात.
0: बरोबर.
1: मग काय होतं की अशा वेळेस उंदरांचा वगैरे प्रादुर्भाव वाढतो. याचा कधी आपल्याकडे माहिती की पावसाच्या पाण्याने माती वाहून येते, तर हळूहळू असं लक्षात येतं की ते शेड खाली बसते, खाली बसत चालले असं आपल्याला कधी कधी दिसून येतं. त्यानंतर शेडची जी लांबी रुंदी आहे याच्यामध्ये देखील फरक आहे, म्हणजे शेडची लांबी तुम्ही तुमच्या पक्ष्यांच्या हिशोबाने 1 स्क्वेअर फीट एका पक्ष्याला लागतं या हिशोबाने ठेवू शकता, परंतु शेडची रुंदी ही ठराविक रुंदीपेक्षा जास्त करता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ 9 मीटर किंवा 27 फुटापेक्षा ती शेडची रुंदी जी आहे ती जास्त लांब

0: नये,
1: बरं.
0: कारण वाहणारं जे वारं आहे तर त्याच्यापेक्षा जास्त रुंदी असेल तरी वाहणारं वाऱ्याला अडथळा येते आणि ती वारा तिथेच घुटमळत राहते. म्हणजे पक्ष्यांपासून तयार होणारी जी वायू आहेत, नायट्रोजन असेल किंवा अमोनिया असेल, तर हे बाहेर न जाता तिथे शेडमध्ये अडकून राहतात. हे पक्ष्यांच्या वाढीसाठी
1: आणि आरोग्यासाठी धोकादायक
0: आहेत. त्याच्यानंतर शेड उभारणीसाठी आपल्याला पाण्याची व्यवस्था करावी लागते, पाण्याची टाकी ठेवावी लागते शेडवरती. तर बरेच शेतकरी टाकी शेडच्या बाहेर करतात.
1: मी
0: यावेळेस काय होतं की उन्हामुळे ती टाकी गरम होते आणि पक्ष्याला थंड पाणी मिळत नाही, पक्ष्याला उष्माघाताचा त्रास होतो. मग टाकी शेडच्या आतमध्ये बांधणे असेल, लाइटिंगची व्यवस्था करताना कमी लाइटची व्यवस्था केली जाते,
1: त्याचा व्होल्टेज कमी, म्हणजे व्होल्ट कमी असावा,
0: वापर कमी वापर, असं
1: गरमी होऊ नये,
0: गरमी होऊ नये अशी आपण व्यवस्था करतो. सीएफएलडीचा वापर करावा, पण सीएफएल बल्ब जे असतील किंवा तुमचं एलईडी बल्ब जरी वापरले तर त्यांची कुठे कुठे लागवण करावी हे देखील महत्वाचं आहे. कारण तुम्ही अत्यंत कमी प्रकाश दिला तर त्या पक्ष्यांना अंधारात दिसतही नाही आणि जास्त प्रकाश दिले तर त्यांना त्रास होतो. तर एक ठराविकप्रमाणे एका 8 फुटाच्या एका कॉलम मध्ये तुम्हाला दोन, म्हणजे एका बाजूला एक आणि एका बाजूला असे दोन बल्ब लावणं तुम्हाला अपेक्षित आहे. हे बल्ब फक्त प्रकाशाच्या कामाचे आहेत. ज्यावेळेस तुमचे पक्षी लहान असतात तुम्हाला ब्रुडिंग व्यवस्था करावी लागते, पिल्ला आलेला असतात त्यांना उप द्यावी लागतं, तर त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था राहते. तुम्ही वर लावलेल्या बल्बचा त्याचा उपयोग आपण करू शकत नाही. याच्या व्यतिरिक्त पाण्याची लाईन, म्हणजे पाण्याची पाईप सर्वत्र गेलेली पाहिजे. ओव्हरहेड म्हणजे डोक्यावरून टाकणारी पाईपलाईन तुम्ही टाकू शकता किंवा जमिनीवरून जाणारी ही पाईपलाईन टाकू शकता. दोघांचा उद्देश एकच आहे की त्या पक्ष्यांना पाणी मिळालं पाहिजे. जास्त करून प्रेफर केलं जाणार देणार जाणारा जो प्रकार आहे तो वरून टाकले जाणाऱ्या पाईपच्या लाईनीचा प्रकार आहे. त्याच्यामुळे काय होतं की पाणी जे आहे ते पक्ष्यांना ग्रॅव्हिटीच्या म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या जोरावरती त्या पक्ष्यांना पाणी मिळतं. आपल्याला वेगळं काही पाण्याची व्यवस्था पडत नाही. त्याच्यानंतर खाद्याचे भांडे आपल्याला पोल्ट्री फार्म मध्ये अडकावे लागतात. अडकवण्यासाठी आपण जे वरच्या बाजूला शेड जे बांधतो त्या ठिकाणी आपण अशी अरेंजमेंट केली, अँगल्स असतील, काही पोल असतील किंवा बांबूचे जरी तुम्ही लाकडं लावले ते देखील तुम्हाला बांधण्यासाठी सोपं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यापूर्वी म्हणजे शेड बांधताना थोडं विचार करणं आवश्यक आहे की इथं चुकू नये, इथं आपलं हे नुकसान होऊ नये.
1: म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मॅनेजमेंट, आपण जे म्हणतो व्यवस्थापन
0: बरोबर
1: किंवा प्लॅनिंग, हे आज काळाची गरज झाली आहे. ज्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने कुक्कुटपालन उत्पादन घेता येईल, एकंदरीत ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होत आहे आणि प्रत्येक गावांमध्ये मध्ये नाही म्हटलं तरी एक जवळपास 5-6 लोकांनी कुक्कुटपालन केलेलं आहे. तर मला एक प्रश्न असा आहे की जेव्हा यांच्यावर रोगराई येत असेल तर अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी आणि जर आपल्या पशुपक्ष्यांना जास्त इजा होत असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून तर कुठं संपर्क साधावा, कोणाशी संपर्क साधावा आणि काय काळजी घ्यावी?
0: व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये हे म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीने व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की आपल्या नांदेड भागातलं तापमान जे आहे ते सरासरी 39-40 दरम्यान जातं. अशा वेळेस जर पक्ष्याला आपण व्यवस्थापन केल्यानंतर ते मरतात. सरळ सरळ पक्ष्यांचं निकाल येते की त्यांना जर तापमान वाढलं तर त्यांना सहन होत नाही, ते मरतात. मग अशा वेळेस काय बदल करावे तर साधारणपणे जे फीड आहे त्याच्या टायमिंग मध्ये बदल करणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ काही ब्रॉयलर पक्ष्यांना दिवसभर खाद्य लावण्याची पद्धत पारंपरिकरित्या तशीच पद्धत आहे, पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, या पक्ष्यांना सकाळी 11 आणि संध्याकाळी 6-7 नंतर आपल्याला खाद्य देणं आवश्यक आहे. मधल्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला टाळायचंय खाद्य द्यायचं नाहीये तर सरळ ते फीडर वर उचलून ठेवणे, म्हणजे दोरीच्या साहाय्याने वर उचलून घेणे, जेणेकरून पक्ष्यांना ते खाता येऊ नये आणि त्यांनी फक्त दिवसभरात पाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्यावं, थंड पाणी त्यांना द्यावं. म्हणजे पाण्याच्या टाकीमध्ये बर्फ वापरू शकता,
1: टेम्परेचर
0: मेंटेन करू शकता, फॅन लावू शकता, कूलर लावू शकता. गोणपाट असते ते पाण्याने भिजवून साईडनी तुम्ही शेडच्या साईडनी लावून ठेवले तरी त्यांनी देखील थंडावा येतो. तर ह्या उपायोजना तुम्ही उन्हाळ्यामध्ये करणं अपेक्षित आहे. याच्या व्यतिरिक्त पावसाळ्यामध्ये काय होतं की टेम्परेचर नसतं पण आर्द्रता असल्यामुळे ह्युमिडिटी असल्यामुळे गरम असल्याची फिलिंग येते. मग ह्यावेळेस तुम्ही पंख्याचाही वापर करू शकता. पाऊस येण्याच्या पूर्वी पडदे लावणे, पडदे बंद करणे, किंवा पडदे काही वेळेस आपल्याला असं असतं की पाऊस सुरू आहे, दिवस पाऊस सुरू आहे, आपल्याला काहीच करता येत नाही. मग अशा वेळेस पाऊसची झडप जिथपर्यंत आहे तिथपर्यंत पडदा उघडा करणे, बाकीचा पडदा बंद करणे, हा प्रकार आपल्याला करावा लागतो. खाद्यामध्ये आपल्याला अँटीफंगल जे औषध आहेत
1: ऋतूनुसार आपल्याला खाद्यामध्ये बदल करावा.
0: बरोबर, खाद्यामध्ये बदल करावा लागतात. ज्या ठिकाणी खाद्य आपण साठवण करतो त्या ठिकाणी पाणी पडलं, पाण्याने भिजलं तर त्या ठिकाणी बुरशी तयार होते.
1: इथली काळजी घेणं आवश्यक.
0: बरोबर आहे. तर हे बुरशी नाशकाचा वापर आपण फीडमध्ये करू शकतो, बुरशी तयार होऊ नये म्हणून त्याचा वापर करता येतो. याच्या व्यतिरिक्त साठवणूक करतानाच आपण अशा पद्धतीने करावं की त्या ठिकाणी पाण्याचा शिंतोडा येऊ नये. म्हणजे साधारणपणे उंच जागेवरती पोत ठेवणे, त्यानंतर त्यावरती झाकणे, हा प्रकार आपण करू. शकतो आणि जेवढं लागतं तेवढं स्पीड मागवणं, एक्सेस स्पीड मागवून ठेवू नये आपल्याकडे. हा पावसाळ्यातलं नियोजन आहे. पाण्यातून तुम्ही प्रतिजैविके म्हणजे

0: शक्यतो आवश्यकता नाही, पण जर आजारी पडत असतील पक्षी अस्तित्व असेल तरच प्रतिजैविकाचा वापर करणं आपल्याला त्याची शिफारस आहे. त्याच्यानंतर थंडी असते,
1: बरोबर.
0: तापमान कमी होतं आणि शरीराला उष्णता तयार करण्यासाठी अतिरिक्त काम करावं लागतं, म्हणजे पक्ष्यांना देखील त्याच तो नियम लागू
1: बरोबर
0: पडतो.
1: आहे.
0: मग त्यावेळेस त्यांच्या खाद्यामध्ये काही तेलाचं जे प्रमाण आहे ते वाढवलं जातं,
1: बरं,
0: जेणेकरून त्यांना ऊर्जा निर्मितीसाठी अतिरिक्त ऊर्जा तयार
1: हीट
0: करण्यासाठी
1: निर्माण व्हावी.
0: न्यूट्रिएंट मिळतं, म्हणजे
1: बरोबर
0: त्यांना पोषण मिळतं.
1: बरं
0: याच्या व्यतिरिक्त त्यांच्या कालावधीमध्ये देखील आणि त्यांच्या डाईटच्या टायमिंगमध्ये देखील आपल्याला ब्रुडिंगचा जो टाइम असतो, गरम
1: बरं
0: गर्मी देण्याचा जो टाइम असतो, तो देखील आपण सुधारणा त्याच्यामध्ये
1: अच्छा.
0: करू शकतो.
1: एकंदरीत सर, आपलं कुक्कुटपालन करिता शेड उभारणी या संदर्भात आणि आपल्या कुक्कुट पशूंची काळजी कशी घेतली पाहिजे या संदर्भात बोलतोय. विशेष म्हणजे समजून घ्या, ही योजना शासनाची योजना आहे, शासनाच्या योजनेच्या माध्यमातून अनेक लोक याचा फायदाही घेत असतात, तर या योजनेसाठी काय कागदपत्र लागतात किंवा कोणाची संपर्क साधावा?
0: तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून दोन्हीकडून आपल्याला योजना त्याच्यामध्ये आहेत, पण शक्यतो आपल्याकडे महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्यामध्ये आपल्याला फारसा त्याच्यामध्ये फायदा होतो. एक तर त्याच्यामध्ये मला वाटतं 1,000 पक्ष्यांच्या म्हणजे शेड उभारणीसाठी खर्च आणि पक्ष्यांसाठी अशी एकूण ती योजना आहे. तर ह्यासाठी आपल्या जवळचे पशुधन विकास अधिकारी तालुका लेवलवरती जे असतात पशुधन विकास अधिकारी यांचा संपर्क साधावा, किंवा पशुधन अधिकारी विस्तार वर्गाचे जे आहेत पशुधन विकास अधिकारी त्यांना या बाबतीमध्ये संपर्क साधावा. ते नक्कीच तुम्हाला या बाबतीत योग्य मार्गदर्शन करतील. किंबहुना पक्षी आजारी पडत असतील फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे 1,000 पक्षी आहेत आणि तुमचे 100 पक्षी जर मेले असतील तर तुम्ही नेमकं रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे, कारण नेमकं काय झालं हे समजल्यानंतर तुम्ही उपाययोजना करू शकता. तर अशा वेळेस तुम्ही पशुधन विकास अधिकाऱ्याला बोलू शकता किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये मी आहे संपर्क करून ऍटलिस्ट फोनवरून किंवा जागेवरती जाऊन आपण त्या ठिकाणी पाहणी करून काही निर्णय असतील ते देऊ शकतो. आणि व्यवस्थापनामध्येच आपण आपली काटेकोरपणा व्यवस्थित पाळला तर आजारपणाने मरणारे पक्ष्यांचं प्रमाण फार कमी होतं. तर हे एक मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आजारी पडण्याचं प्रमाणही कमी होईल आणि औषध उपचाराचा खर्चही कमी होईल
1: आणि आर्थिक बजेट आपला चांगला राहील.
0: नक्कीच नक्कीच.
1: छान. एकंदरीत सर, ह्या सर्व गोष्टींचा जर आपण योग्य पद्धतीने व्यवस्थापन केलं आणि तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन घेत शेडची आपण उभारणी केली, योग्य वेळेनुसार आपल्या पशु पक्ष्यांची काळजी घेतली, तर नक्कीच आपल्या सोबत आपल्या समाजाचा देशाचं देखील नाव होईल आणि प्रत्येक गोष्टीचा उपाययोजना करता येईल. तर नक्कीच आज आपल्या कुक्कुटपालन करिता शेड नेट उभारणी आणि आपल्या कुक्कुट पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी, कोणत्या गोष्टी करू आणि कोणत्या गोष्टी करू नयेत या संदर्भातील तुम्ही माहिती मिळालीच असेल, नक्कीच याचा फायदा आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना होईल अशी अपेक्षा करतो. पण आपण देखील खूप सुंदर माहिती दिली ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे नक्कीच कळेल मी अपेक्षा करतो. आपण इथं आलात, इतकी छान आमच्याशी संवाद साधला त्यासाठी खूप खूप आभार आणि नक्कीच नवीन विषयासोबत आपली भेट होईल, पण सध्या वेळाअभावी आपला निरोप घ्यावा लागते, त्यामुळे धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद सर.
2: मंडळी, आताच आपण कुक्कुटपालनासाठी शेड उभारणी याविषयी डॉक्टर निहाल अहमद मुल्ला यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

आणि मंडळी या इतिहासाचा आपला किसान वाणी हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन मधुकर गजभारे, सादर करते विश्वास वाघमारे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. यानंतर 8 वाजल्यापासून आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. हे कार्यक्रम आपण ऐकू शकाल रात्री 11 वाजून 10 मिनिटापर्यंत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजतायत. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्थ

0: अर्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा। श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते। मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतिवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पांध्ये।
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते।
1: स्मृतिवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पांध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। वनिता मंडळ।

0: हो अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत। देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं। मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे। खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूटच्या स्वतःच्या

0: स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
1: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते 6 खासदार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे. याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे. या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटीझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले. अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000ची मदत जाहीर केली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4 लाख रुपयांची तर जखमींना 50,000ची मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली, तसंच

आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी माम्मुटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकगायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, माम्मुटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

करे शोर। अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.